मध्यमारे 239.60 हेक्टमीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि फेम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 8 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

रेखा देशपांडे यांच्या स्वरात शंकराष्टकम स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

शंकर महादेवन यांच्या स्वरात कृष्णदास यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरची भक्तिरचना मधुरदातार यांच्या स्वरात.

मधुरादातार यांच्या आवाजातही भक्ती रचना आपण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतरची भक्ती रचना पंडित राजन साजन मिश्रा यांच्या आवाजात ऐकूया. हिंदी भजन

भूमानंद बोगम आणि सहकारी यांच्या आवाजात कवी गिरवाल यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो ऐकूया कृषी वार्ता, यामध्ये मिरची लागवड याविषयी माहिती.
1: मंडळी, रोजच्या आहारात मिरचीला महत्त्वाचं स्थान आहे. भाज्यांना चव आणि तिखटपणा येण्यासाठी मिरची ही आहारात वापरावीच लागते. मिरचीला देशांतर्गत आणि परदेशात देखील खूप मागणी असल्यानं उत्पादन वाढीसाठी खूप मोठा वाव देखील आहे. मिरचीचं उत्पादन काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा. गिरायकाला हिरवी की वाळलेली लाल मिरची हवी याचा अभ्यास करून उत्पादनक्षम अशा मिरचीच्या अनेक जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या लावाव्यात. यामध्ये प्रामुख्यानं अग्निरेखा, मुसळवाडी, दोंडाईचा, सिलेक्शन, संकेश्वरी, फुले ज्योती, फुले सूर्यमुखी यासारख्या जाती चांगल्या उत्पादन देणारे आहेत. त्यांचा लागवडीसाठी वापर करावा. उष्ण आणि दमट हवामानात मिरची जोमात वाढते, उत्पादनही भरपूर मिळतं. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही हंगामात मिरचीचं पीक घेतलं जातं, पण थंडी आणि उन्हाळ्यात फुलवळतीमुळं उत्पादन घटतं. साधारणतः 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात मिरचीची वाढ चांगली होते आणि उत्पादन देखील चांगलं मिळतं. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या सेंद्रिययुक्त हलक्या जमिनीपासून भाऱ्या काळ्या जमिनीत मिरचीची चांगली वाढ होऊ शकते. ज्या क्षेत्रात मिरचीची पुनर्लागण

0: करायचे आहे त्या क्षेत्रात पूर्व मशागत चांगली करून साधारण 16 ते 20 टन खत जमिनीत घालून जातीनुसार सड्या पाडून मग मिरचीची लागण करावी. मिरचीची रोपं अगोदर तयार करावी लागतात. 3 बाय 1 मीटर आणि 20 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे जर आपण तयार केले तर प्रत्येक गादी वाफ्यावर साधारणत 2 ते 3 सेंटीमीटर खोलीचे रेक पाडून बियांची पातळ पेरणी त्यामध्ये आपल्याला करता येईल. बी मातीने झाकून टाकावं, उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावं, 15 दिवसांनी 50 ग्रॅम युरिया द्यावा. उगवण झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी ओळीतल्या मधल्या जागेत 30 ग्रॅम थिमेट घालावं. फुलकिडे, तुडतुडे, कोळी यांचे नियंत्रण करण्यासाठी योग्य त्या शिफारसीनुसार औषधांचा वापर करावा. मिरचीची रोपं 40 दिवसात तयार होतात. 60 सेंटीमीटरच्या सरीवरंब्यावर बगलेत 60 सेंटीमीटर उंच पसरट वाढणाऱ्या जाती आणि 45 सेंटीमीटरवर बुटक्या जाती लावाव्यात. खरीपातली मिरचीची पेरणी ही साधारण जून जुलैमध्ये पूर्ण करावी. मिरचीच्या पिकाला नत्र, स्फुरद, पालाश, लोह, गंधक, मॅग्नेशियम या मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे डोस हे शिफारसीप्रमाणे देणे अपेक्षित आहे. मिरची पिकाला गरजेनुसार पाणी द्यावं, पण फुलावर झाडं असताना पाणी कमी पडू देऊ नये. झाडांना वरच्यावर मातीची भर द्यावी. मिरची पिकाचं क्षेत्र हे तणविरहित ठेवण्याचा प्रयत्न करावा. मिरचीवर प्रामुख्यानं बोकड्या, भुरी, मर, फळकुजव्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या कीटकनाशकांचा वापर करून या रोगांचं नियंत्रण करावं. अशा पद्धतीनं काळजी घेतल्यास जातनिहाय साधारणतः 40 ते 80 क्विंटल हिरव्या मिरच्यांचं तर 4 ते 5 क्विंटल वाळलेल्या मिरच्यांचं अर्थात लाल मिरचीचं उत्पादन मिळतं.
1: कृषी वार्ता यामध्ये मिरची लागवड याविषयी माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. श्रोतेहो जाणून घेऊया हवामानाविषयी. हवामानाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर शहराच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
3: श्रोतेहो नमस्कार. मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो. स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात 1 चमचा तूप घालून जरूर घ्यावं. त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस, सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्या

0: त्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते. त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे, याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं. जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. क्षेत्रीय सकाळचे 6:50 झालेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: श्रोतहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
4: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधी काळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं, त्यावेळी या खारी अन्नग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बिळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5-6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बिळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्नग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबास भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अतिथंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. याउलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या अधिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा अधिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेप पावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं, त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून

0: दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नरपक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोत्या, कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 6:55 झाले आहेत. यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 सुविचार आणि काही निवेदनं. श्रोत्यांनो, निरंतर स्वर लहरी आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 7:45 आणि 8:55. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:15. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील आणि सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे दवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9:10 साहित्य सौरभ. आज या कार्यक्रमात स्नेह उर्मिला भुरके यांची कथा आणि त्यानंतर अशोक पवार यांचं कविता वाचन. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आपण पुन्हा ऐकू शकाल. 9:30 युवा बिट्स तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 साप्ताहिक हिंदी कार्यक्रम विविधा, यामध्ये पर्यावरण का महत्व, प्राध्यापक सूरज चौगुली यांचे विचार. 10:30 उमंग एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात मनासाठी मनापासून योग साधना, श्रीकृष्ण म्हस्कर यांची मुलाखत. 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 1:05 गीतबहार. 1:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्ञानोबा एस पडोळकर आणि सहकारी यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण आणि 8:05 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपकी पसंत. श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांवर आधारित पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हुसेन बक्षी यांचं गायन. यांनी गायलेला राग रागेश्वरी आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यमलहरी 249.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज दिनांक 8 जून 2026. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत. मेहनत कधी वाया जात नाही. एक ना एक दिवस या कष्टांचं यशामध्ये परिवर्तन होतच असतं. श्रोतेहो, ऐकूया निरंतर स्वरलहरी.

मी चिंतामणी सहस्रबुद्धे. आकाशवाणीचा वृत्त विभाग आणि आकाशवाणीच्या बातम्या ह्या नेहमीच लोकांना अतिशय विश्वासार्ह वाटत आलेल्या आहेत. गेली कित्येक वर्ष आकाशवाणीच्या बातम्या लोक अतिशय आवडीनं आस्थेनं आणि विश्वासानं ऐकतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. विशेषतः मराठी प्रादेशिक बातम्या सकाळी 7 ची बातम्या असतील, संध्याकाळच्या 7 च्या बातम्या आहेत किंवा राष्ट्रीय बातम्या हिंदी मराठी आणि इंग्रजी ह्या सुद्धा बातम्या लोक अतिशय आवडीनं ऐकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ह्या बातम्यांमधली विश्वासार्हता हा तर महत्वाचा भाग आहेच. आकाशवाणीची बातमी चुकीची असणार नाही अशी लोकांची खात्री आहे. एवढंच नव्हे तर त्या बातम्या जर तुम्ही पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक सांस्कृतिक घडामोडींची माहिती दिलेली असती. काही राजकीय घडामोडी टाळतात असं म्हणत नाही मी, पण राजकीय घडामोडींबरोबर सांस्कृतिक घडामोडी असतात. खेळांच्या बातम्या प्रामुख्याने असतात. अगदी परवा आता हिंद केसरी स्पर्धा झाली महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये, तर हिंद केसरीची निवड कुणाची झाली त्या स्पर्धेमध्ये ही बातमी आपल्याला सकाळी ऐकायला, म्हणजे सकाळची 7 ची वेळ ही अतिशय प्रसन्न असते आणि त्यावेळेला आकाशवाणीच्या बातम्या ऐकण्यामध्ये खरंच खूप एक विशेष असं रस असतो. पूर्वीच्या काळात म्हणजे जेव्हा क्रिकेटचे सामने वगैरे व्हायचे त्यावेळेला क्रिकेटच्या बातम्या म्हणजे क्रिकेट सामन्यांच्या बातम्या म्हणजे जो काळ मी स्वतः अगदी लहानपणी पाहिलेला

0: तो सुनील गावस्कर असतील, त्यानंतर फरूक इंजिनियर सारखे खेळाडू खेळायचे, बिशन सिंग बेदी, प्रसन्न, आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये महेंद्र अमरनाथ आहेत, कपिल देव आहेत, आणि मग नंतरच्या पुन्हा मग सचिन तेंडुलकर वगैरे असे ह्यांचे सुद्धा सामन्यांच्या बातम्या ह्या आकाशवाणीवरती अतिशय व्यवस्थित दिल्या जायच्या, पद्धतशीर दिल्या जायच्या, प्रिसाईज म्हणजे छोट्या आकारात असायच्या परंतु अतिशय अचूक असायच्या. तर आकाशवाणीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यामध्ये त्या बातम्यांच्या मधली विश्वासार्हता ही सगळ्यात महत्वाची आहे. भडकपणा त्या बातम्यामध्ये नसतो आणि केवळ लोकांना काहीतरी भडक द्यायचं आहे किंवा लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं हा बातम्याचा उद्देश नाही आहे. तर जे जे आपण सीट हवे ते लोकांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही जी मूळ संकल्पना आहे ही आकाशवाणीच्या बातम्यांच्या बाबतीत मला आढळलेली आहे. मला अनेक असे नेते माहीत आहेत म्हणजे जुन्या पिढीतले, आता अगदी नव्या पिढीतले सुद्धा अनेक लोक हे गाडीतून जाताना कारमधनं प्रवास करताना आकाशवाणीच्या बातम्या अगदी आवर्जून ऐकतात. सकाळी जर लवकर तुम्ही बाहेर पडलेला असाल तर सकाळी 7 वाजता बातम्या ऐकतात, संध्याकाळी परत घराकडे परत येत असताना 7 वाजताच्या बातम्या ऐकतात, मधल्या बातम्या, दिल्लीच्या वरील बातम्या, तर दिल्लीच्या बातम्या सुद्धा आपल्याला संबंध राष्ट्रीय घडामोडी त्याच्यामध्ये करतात इंग्रजी किंवा हिंदी बातम्यातून. माझ्या आठवणीप्रमाणे मला माहित आहे त्याप्रमाणे लोकनेते वसंतरावदादा पाटील, पद्मभूषण वसंतरावदादा पाटील हे सकाळी 7 आणि संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या मराठीतल्या हे कधीही चुकवायचे नाहीत कधीही. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे एका राजकीय प्रसंगामध्ये ते सांगलीमध्ये येत असतानाच त्यांनी बातमी रेल्वेतच ऐकली महालक्ष्मीमध्ये, आणि ती ऐकल्यानंतर ते तातडीनं त्यांना काही निर्णय घ्यायचे होते म्हणून ते मुंबईला लगेच रवाना झालेले होते अशी माझी एक आठवण आहे. तर अशा ह्या आकाशवाणीच्या बातम्या ह्या खरोखरच उत्कृष्ट असतात, चांगल्या पद्धतीनं सांगितल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बातम्यांमधलं प्रबोधन असतं, काही माहिती असती, केवळ रंजन करणं एवढा सुद्धा त्यातला उद्देश नसतो. आणि बातम्यांच्या आधी आणि नंतर सुद्धा अनेक काही चांगले कार्यक्रम त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे बातमी संपली की लगेच पुढचा कार्यक्रम सुरू होतो. आता उदाहरणार्थ दिलखुलासारखा कार्यक्रम आहे आकाशवाणीवरती, तो लगेच आपल्याला ऐकायला येतो, त्याच्यामध्ये मुलाखती आता परवाच आत्ताच चालू होता म्हणजे 1-2 दिवसापूर्वी. सायबर गुन्हेगारीवरती कसं तुम्ही मात करू शकता, सायबर गुन्हेगारी कशी रोखू शकता याबद्दल सायबर विभागातले जे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांची मुलाखत दिलखुलासमध्ये होती आणि त्याच्या आधी बातम्या. तर अशी आकाशवाणीची ही वृत्त विभागाची अतिशय विश्वासार्हता आहे आणि प्रबोधनाची त्यांची जबाबदारी ते अतिशय आजही गेली कित्येक वर्ष पूर्ण जबाबदारीचं पार पाडतायत. आकाशवाणी पुणे किंवा आकाशवाणी दिल्ली तिथून अमुक मी बोलतोय वगैरे असे शब्द अजून सुद्धा अनेकांच्या कानामध्ये कायमचे राहिलेले आहेत. धन्यवाद. निरंतर स्वर लहरी.
1: निरंतर स्वर लहरी यामध्ये चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांचं मनोगत आपण ऐकलं.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे।

0: नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो जरूर ऐका, 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
2: नमस्कार, एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा.

0: तुमचं फक्त एक युनिट रक्त तीन व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
1: सात वाजून 10 मिनिटं होत आहेत. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जून पर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी तरी केली पाहिजे, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन

0: भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय संपदात बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू तांभाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू तांभाणे म्हणाले,
1: माझी पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला. साधारण 30 तारखेला कृषमतेच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमचा टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांचं, नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारती विद्यापीठ आणि तुंडवाग समर, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडके आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडे झोन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली. यात पोलीस अधिकारी, सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजीक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100, तर ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या.

0: वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागं आहे. सांगली शहरासह मिरज तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणी ताजेतवानी.

0: शकुंतला यांच्या आवाजात शांताराम मानगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोतव एक गाणे ताजेतवाने. हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: क्रीडांगण वेध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. डॉक्टर आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं, पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत, परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे.

0: या हरितवायू जे आहेत हे हरितवायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रेडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात. पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळं खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे. त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे. त्यामुळं आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काही नाही तर आपण आता क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्वाचं आहे.
1: हो खरंय मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीने महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
0: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
1: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीने महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
0: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरंतर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठ असतील तर याच्यामध्ये NSSच्या अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत, शाळांमधले विद्यार्थी असू दे, महाविद्यालयामध्ये असू दे किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे की ज्याच्यामध्ये PhD आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवलंय याबद्दल थोडं सांगाल का?
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत.

0: त्यामुळे हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे.
1: अच्छा,
0: अगदी सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेज पासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय, तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात, त्या काम करतात. त्यामुळं ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच, त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यामध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते. या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सी सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सी ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच, आणि KG-2 PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल, रियूज, सध्या रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागात

0: ट्रस्टच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा, असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोते नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, आता श्वास मध्ये बऱ्याच प्रकारचे पेशंट्स येत असतील, त्यातले काही पेशंट अगदी सिरियस सुद्धा असतात की ज्यांना डायरेक्ट आयसीयूत ऍडमिट करायला लागतं. मग अशा गंभीर रुग्णांना बऱ्याच उपचारांनी बरं करावं लागतं, व्हेंटिलेटर हा त्यातला एक भाग असतो. असे काही पेशंट तुमच्याकडे झालेले आहेत अशा एखाद्या केस बद्दल सांगा.
5: हो, 70 एक गृहिणी होत्या आणि त्यांना त्यांचे नातेवाईक घेऊन आले. ते म्हणजे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यासाठीच. आयसीयू मध्ये बघितलं असता त्यांचा हार्टरेट वाढलेला होता, ऑक्सिजन लेवल फार कमी झाली होती, शुद्ध त्यांची बऱ्याच टक्क्यांनी कमी झाली होती.
4: ओके.
5: आणि त्यांना पाहिले असता त्यांना दीर्घकालीन आजार म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ज्याला आपण सीओपीडी या नावाने ओळखतो, तो आजार होता. बरेच दिवस त्यांनी हे अंगावर काढले होते आणि तो त्रास त्यांना भरपूर वाढला होता. पण शुद्ध हरपल्यावर नातेवाईक त्यांना घेऊन आले आणि हे जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची लेवल ही फार प्रमाणात वाढली होती. त्यासाठी आम्ही त्वरित त्यांना ट्यूब टाकली. ट्यूब म्हणजे श्वसन नलिकेत नळी टाकून त्यांना व्हेंटिलेटर लावला आणि तो कृत्रिमरित्या त्यांना श्वास पुरवला. यामुळे काय झालं की तो जो साचलेला कार्बन डायऑक्साईड होता हा सगळा बाहेर काढला गेला आणि पुरेसा ऑक्सिजन त्यांना सप्लाय केला गेला.
4: अच्छा.
5: त्यामुळे त्यांची स्थिती सुधारली आणि ते त्यातून बाहेर आले.
4: ओके. याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385063934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय आयसीयू जे पेशंट येतात त्यांना जेव्हा व्हेंटिलेटर लावतात त्या केस बद्दल.
5: हो, तर व्हेंटिलेटर किंवा इंट्युबेशन ह्या गोष्टी किंवा ह्या टर्म्स ऐकल्यानंतर पेशंटला घाबरल्यासारखं वाटतं किंवा नातेवाईकांना घाबरल्यासारखं वाटतं. पण हे जेव्हा गरज असते तेव्हाच हे केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त सीओपीडी मध्ये होतं का, तर नाही. हे बऱ्याच विकारांमध्ये होतं, जसे की एआरडीएस म्हणजे छातीमध्ये पाणी साठणे, क्रॉनिक न्युमोनिया किंवा न्युमोनिया वाढलेले न्युमोनियाज, मेंदूचे आजार ज्यांच्यामध्ये श्वसनाचा कंट्रोल गेलेला आहे.
4: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क

0: 83 850 63 934 83 850 63 934 7385063934
1: मल्टीपल गोष्टींसाठी पेशंटला इंट्युबेट म्हणजे नळी टाकली जाते आणि कृत्रिम श्वास पुरवला जातो.
2: ओके.
1: आणि हे पेशंटच्या भल्यासाठीच केलं जातं.
2: बरोबर.
1: ह्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की त्रास होतो नळी टाकल्यामुळे त्यांना अस्वस्थ होतं, पण हे नळी टाकताना थोड्याशा प्रमाणात भूल दिली जाते आणि पेशंटला त्रास रहित ही नळी टाकली जाते.
2: अच्छा.
1: व्हेंटिलेटर हा शब्द ऐकताच बऱ्याच नातेवाईकांच्या किंवा बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये ही एंड स्टेज किंवा हा अखेरचाच ट्रीटमेंट असं मानलं जातं. पण असं नसून व्हेंटिलेटर ही संजीवनी असून पेशंटना थोड्याशा कालावधी नंतर यातून पेशंट बाहेर येऊ शकतात आणि ह्यामध्ये पेशंटच्या प्रकृतीमध्ये आणि लाईफमध्ये सुधारणा होऊ शकते.
2: अच्छा.
1: श्रोतेव, रुग्ण जेव्हा स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम नसतो तेव्हा बाहेरून कृत्रिम श्वास द्यावा लागतो. पुरेसा प्राणवायू दिला जातो आणि या अवधीत मूळ आजार बरा केला जातो. रुग्णाच्या आजारानुसार व्हेंटिलेटरचा कालावधी ठरतो, त्यामुळे व्हेंटिलेटरला घाबरून जाऊ नका.
0: खूप छान आहे केस तुम्ही एक्सप्लेन केली, वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385063934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्वास हेल्थकेअर प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतो, यानंतर ऐकूया निरंतर स्वरलहरी.

नमस्कार, मी ऋषिकेश बोडस, निवृत्त आकाशवाणी विभागीय कलाकार, 90 वर्षाचा दिव्य प्रवास करणाऱ्या आकाशवाणीचं अभिनंदन आणि शतक साजरं करण्यासाठी शुभेच्छा. अलीकडील 12-15 वर्षाचा काळ सोडला तर आकाशवाणी हे एकमेव श्राव्य माध्यम समाजात होतं, ज्या माध्यमानं लोकांचं ज्ञानवर्धन मनोरंजन केलं. हे सशक्त माध्यम अविरतपणे बहुजनहिताय बहुजन सुखाय काम करत आहे. आकाशवाणीनं समाजाला समाजकारण, आपले अधिकार आणि कर्तव्य, राजकारण, कृषी क्षेत्र संचालन, वैद्यकीय क्षेत्र समुपदेशन अशा या आणि अनेक क्षेत्रामध्ये समृद्ध केलेलं आहे. लोकांच्या ज्ञानाच्या समजुतीच्या कक्षा त्यामुळं रुंदावल्या. संस्कृती संवर्धन आणि सांस्कृतिक ठेवा जपण्याचं आणि त्याचं वर्धन करण्याचं आकाशवाणीचं कार्य वाखाणण्याजोगं आहे. संगीत क्षेत्र हा आकाशवाणीनं जपलेला फार मोठा ठेवा आहे. त्या त्या प्रांतातलं समृद्ध संगीत आकाशवाणीनं नफ्या तोट्याचा विचार न करता लोकांना ऐकवलं. त्या त्या प्रदेशातले हरहुन्नरी कलाकार, गायक, वादक शोधले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. शास्त्रीय संगीत गायन वादन हे फक्त एकेकाळी काही मर्यादित लोकांसाठी उपलब्ध होतं, ते जनसामान्यांना सहज उपलब्ध झालं ते आकाशवाणीमुळंच. देशातील मोठमोठे दिग्गज कलाकार आकाशवाणीनं लोकांच्या पुढं सादर केले, जे येरवी लोकांना कधीच सहज ऐकता आले नसते. सर्वच संगीत प्रकाराच्या कलाकार

कलाकारांना परीक्षून त्यांची प्रतवारी करून त्यांना लोकांच्या पुढे सादर करून कलाकारांना त्यांची श्रेणी सुधारून पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर येण्यास आकाशवाणीने उद्युक्त केलं. त्या त्या प्रांतातील आकाशवाणी केंद्रांनी आपापल्या क्षेत्रातील लोकांचे रुची वैविध्य हेरून त्यांना आवडणारे प्रकार परिश्रमपूर्वक सादर केले. लोकांचे त्याबद्दलचे येणारे अभिप्राय आकाशवाणीला प्रोत्साहन देणारे, आकाशवाणीच्या कार्यक्रमांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे, समाधान व्यक्त करणारे असे असायचे आणि त्यामुळं कार्यक्रमांचा स्तर दिवसेदिवस उंचावतच आहे. आकाशवाणी सांगली केंद्रानं श्रोत्यांना सुप्रभाती सनईच्या मंगलध्वनीनं जाग करून दिवसाची सुरुवात देववाणीतील ईशस्तवनानं करून त्यानंतर संतांचे अनुभवाचे बोल अभंग रूपानं भक्तिगीतांच्या रूपानं लोकांना ऐकवले आहेत. वेगवेगळ्या देवतांची स्तवने वेगवेगळ्या कलाकारांच्या तोंडून सुंदर सुंदर स्वररचनांनी नटवलेली ऐकून लोक संतुष्ट झालेले आहेत. संगीत सरिता, नाद संवेदना असे शास्त्रीय संगीताचे स्वरूप श्रोत्यांना समजावून सांगणारे कार्यक्रम लोकांच्या मोठ्या पसंतीस आले. तुका म्हणेसारखा कार्यक्रम अभंगांचे थोडक्यात विवरण करून सोप्या चाली सादर करून लोकांच्या भक्तिभावाला उंचावणारा अतिशय लोकप्रिय झाला यात नवल नाही. या आणि अशा अनेक कार्यक्रमांनी समृद्ध प्रसारण ऐकून श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेली आकाशवाणी श्रोत्यांच्या भरभरून मिळणाऱ्या शुभेच्छांनी शताब्दीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आकाशवाणीबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आकाशवाणीला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.

0: आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त पंडित ऋषिकेश बोडस यांचं मनोगत आपण ऐकलं.
1: आकाशवाणीच्या 90 दिनिमित्त सुप्रसिद्ध गायक पंडित विनोद डिग्रजकर यांचं मनोगत आपण ऐकूयात.
2: सर्वप्रथम आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त मी लाख लाख शुभेच्छा देतो. आमच्या लहानपणी उपलब्ध असलेल्या करमणुकीच्या साधनांमध्ये आकाशवाणीचे स्थान फार मोठे आहे. ते त्या काळी शास्त्रीय सुगम नाट्य भक्ती संगीत केवळ याच माध्यमातून ऐकले जात असे. माझा आकाशवाणीचा साधारणपणे 1977 पासूनचा संबंध. यावर्षी आकाशवाणी संगीत स्पर्धेत अखिल भारतीय पातळीवर मी प्रथम आलो होतो. त्यानंतर 87-88 सालापासून आकाशवाणी सांगली केंद्रावरून मी नियमितपणे गात आहे. त्यामध्ये शास्त्रीय व सुगम संगीतांचा अंतर्भाव आहे. 1992 साली आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी गायल्याचे मला आठवते. आकाशवाणीने श्रोत्यांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे आणि ते करतही आहे. संगीतातील दिग्गज कलाकार अगदी रविशंकरजी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित गजाननभाऊ जोशी यांच्यासारखे कलाकार आकाशवाणीच्या सेवेत होते. त्याचप्रमाणे पु ल देशपांडे, बाबा बोरकर, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारखे साहित्यिक आकाशवाणीमध्ये कार्यरत होते. आकाशवाणीने अनेक कलाकारांना व साहित्यिकांना रोजीरोटी दिली असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. आकाशवाणीकडील जुन्या रेकॉर्ड्सचा फार मोठा संग्रह उपलब्ध आहे. या माध्यमातून आकाशवाणी श्रोत्यांची सांस्कृतिक भूक भागवत आहे. असो वर्धापन दिनानिमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त पंडित विनोद डिग्रजकर यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते आता ऐकूया त्यांच्याच आवाजातील कट्यार काळजात घुसली नाटकातील हे नाट्यपद.

0: Border Security Force through a stirring rendition of his patriotic song, Jai Ho, notes the Tribune. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Renu. And now before we end the bulletin, the headlines once again. West Bengal set to become 36th state or union territory to implement Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana. National Testing Agency releases exam city intimation slip for NEET UG 2026 re-examination scheduled to be held on the 21st of June. Lok Sabha Speaker Om Birla to inaugurate Commonwealth Parliamentary Association India Region Zone 2 conference in Chandigarh today. New Delhi says Indonesia is a key pillar of India's Act East policy. Iran fires waves of missiles at Israel for first time since April ceasefire. And in tennis, Germany's Alexander Zverev secures his maiden Grand Slam title. And with that, we end the morning news. Have
2: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती. मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका

परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047ची सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारे थांबून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यून यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मेंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगनान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती.

0: बातम्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्ण पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमधारे 249 अंश 1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएम वाहिनीचे 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: सखर प्रमाण कुकुर दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: साधना म्हटलं की साध्य आलं आणि साध्य म्हटलं की साधना आली, हे नातं आई आणि लेकरू यांच्यासारखं असतं। लेकरू म्हटलं की आई आलीच, तसं साधना आणि साध्य आहे। आपलं साध्य काय आहे? जीवनविद्या सांगते की सुख यश आणि समृद्धी हे माणसाचं साध्य आहे। आपण जीवन जगत असताना या तीनही गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत। मी आपण म्हणतो तेव्हा टॉप टू बॉटम, म्हणजे अगदी पंतप्रधानांपासून ते झाडूवाल्यापर्यंत सर्वांनीच हे प्रयत्न केले पाहिजेत। कारण का? कारण माणूस जितका समृद्ध तितकं राष्ट्र समृद्ध, माणूस जितका यशस्वी तितकं तो ज्या राष्ट्रात राहतो ते राष्ट्र यशस्वी, आणि माणूस जितका सुखी तितकं राष्ट्र सुखी। आणि म्हणून राष्ट्राचा प्रथम विचार करा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते। विश्वशांतीसाठी सुद्धा राष्ट्राचा विचार झाला पाहिजे। आपल्या या राष्ट्राची प्रगती होणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे, एकट्या दुकट्याची ती जबाबदारी नाही। हे मी का सांगतो आहे की सुख यश आणि समृद्धी या तीन गोष्टी लक्षात ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे। जीवन जगणं ही साधना आहे आणि या साधनेत सर्वात महत्त्वाचा घटक

म्हणजे परमेश्वर. काही लोकांना हे आश्चर्य वाटतं की परमेश्वर हा सर्वात महत्त्वाचा घटक कसा असू शकतो. त्याचंही वर्णन मी आधी केलेलं आहे की परमेश्वर आहे म्हणून सर्व काही आहे. यासाठी परमेश्वराबद्दलचं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर व्हायला पाहिजे आणि त्याचं ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. परमेश्वराबद्दलचं ज्ञान जितकं तुम्हाला अधिक होईल तितकी तुमची सुखाच्या दिशेनं वाटचाल होईल. लोक समजतात तो परमेश्वर आणि खरा परमेश्वर यात जमीन आसमाना इतका फरक आहे. ही गोष्ट जर आपण ध्यानात घेतली तर परमेश्वराबद्दलचं अज्ञान किती प्रचंड आहे ते आपल्या ध्यानात येईल. वास्तविक परमेश्वर हा असा आहे की तो इंद्रियांना आकळता येत नाही, तो सूक्ष्म आहे पण त्याचबरोबर तो सर्वव्यापी आहे. सर्वांना व्यापून तो उरलेला आहे आणि तोही इन्फिनिट उरलेला आहे, इतका तो अनंत आहे. सर्वांना व्यापून तो उरतो म्हणजे तो किती अनंत आहे याची तुम्ही कल्पना करा. असा हा परमेश्वर निर्गुण निराकार आहे, तो अदृश्य अव्यक्त आहे, तसाच तो सगुण साकार आहे आणि तो दृश्य व्यक्तही आहे. हे जर आपण ध्यानात घेतलं तर परमेश्वराबद्दल आपल्याला आवड निर्माण होईल, परमेश्वराबद्दल आपल्याला गोडी निर्माण होईल, त्याच्याबद्दल आपल्याला प्रीती निर्माण होईल आणि मग परमेश्वराबद्दल आपल्याला स्मरण करावं लागत नाही तर ते आपोआप होतं. जसं आईला लेकराचं स्मरण आपोआप असतं, पत्नीला पतीचं स्मरण आपोआप असतं, तसं तो खरा भक्त की ज्याला परमेश्वराचं स्मरण करावं लागत नाही ते त्याला आपोआप होतं. पण परमेश्वराचं स्मरण आपोआप होणं हे सहजासहजी होत नाही बरं का. मी आईचं उदाहरण दिलं आणि स्त्रीचंही उदाहरण दिलं, ती दोन्ही अपूर्ण उदाहरणं आहेत. देवावर प्रेम कुणाचंही निर्माण होतं अशातला भाग नाही. अंधश्रद्धेनं देवावर प्रेम असणं किंवा काहीतरी अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली म्हणून देवावर प्रेम असणं हा भाग वेगळा, आणि देवाचं ज्ञान झाल्यावर देवाबद्दल प्रेम निर्माण होणं हा भाग वेगळा. संतांनी देवावर जे प्रेम केलं ते त्यांनी अंधश्रद्धेने प्रेम केलेलं नाही, देवाचं त्यांना जेव्हा ज्ञान झालं तेव्हा त्यांच्या ठिकाणी खरी भक्ती प्रीती आणि देवाबद्दलची आवड निर्माण झाली. जीवनविद्या सांगते की देवाचं आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. तो जसा निर्गुण आहे तसा तो सगुण आहे, तो निराकार आहे तसा तो साकार आहे, तो अदृश्य आहे तसा तो दृश्यही आहे, तो जसा अव्यक्त आहे तसा तो व्यक्त पण आहे, तो एकदेशी आहे आणि तो सर्वव्यापी सुद्धा आहे. असा हा परमेश्वर सर्व ठिकाणी आहे, तसा तो आपल्यात पण आहे. पण आपण काय करतो, आपण आज आपल्याला वगळून सर्व काही करत असतो. मी नेहमी एक उदाहरण देतो. एकदा असं झालं की 10 माणसं प्रवासाला निघाली, वाटेत नदी असते, ती नदी पोहून ते पलीकडे जातात. त्या ठिकाणी एकाच्या मनात आलं की आपण सर्व बरोबर आहोत का ते बघूया. त्यानं सर्वांना समोर उभं केलं आणि मोजायला सुरुवात केली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अरे रे, आपल्यामधील एक जण बुडाला रे बुडाला, दुसरा वाला मी मोजतो. त्यानंही मोजले, 1, 2 करत 9, म्हणाला 1 बुडाला रे बुडाला. प्रत्येकाला तेच केलं, प्रत्येकाला आपल्यामधील एक बुडाला असं वाटत होतं आणि ते सगळे रडत होते. कारण का, तर प्रत्येक जण स्वतःला वगळून इतरांना मोजत होता. त्या दरम्यान एक साधू त्या ठिकाणाहून चाललेला होता. त्या साधूनं त्या सगळ्यांना रडण्याचं कारण विचारलं

0: म्हणाला, तुम्ही याआधी किती होता? म्हणाले, 10 होतो. साधू म्हणाला, थांबा, तुम्हाला आता मी मोजतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अरे, तुम्ही 10 जण आहात. यावर सर्व आनंदित झाले. पूर्वी ते जर रडत होते तेव्हाही ते 10 होते, आणि आता आनंदित झाले तेव्हाही ते 10 आहेत. मग ते रडत का होते? त्याचं कारण म्हणजे त्यांच्या ठिकाणी अज्ञान होतं. ते त्यावेळी स्वतःला वगळून मोजत होते. हे मी का सांगतो आहे की तुमच्या जीवनातही हे असंच चाललेलं आहे. आपण जीवन जगत असताना आपलं आपल्याकडे लक्ष नसतं. आपलं लक्ष दशदिशेला असतं, पण स्वतःकडे मात्र नसतं. म्हणून स्वतःकडे लक्ष जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संत तेच सांगतात. ते सांगतात, दिसे ना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेच आहे. जे तुला दिसत नाही तेच तुला पाहायचं आहे, आणि त्यालाच तुला शोधायचं आहे. बरे पाहता म्हणजे सूक्ष्म दृष्टीनं पहा, मग गुज म्हणजे गुह्य तेथेची आहे. तू जिथं पाहतो आहेस तिथंच ते आहे. आणि म्हणून लोक परमार्थासाठी धावाधाव करतात, संसाराचा त्याग करतात, साधू बैरागी होतात. ते पाहिल्यावर जे खरे शहाणे आहेत त्याला ते पाहून दुःख होतं. त्यांची त्यांना कीव येते. संत सुद्धा ते सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. किंवा देही असो निया देव, वृथा फिरतो निर्देव. शब्द काय वापरलेत पहा. वृथा म्हणजे उगीचच, आणि निर्दैव म्हणजे दुर्दैवी. पुढे म्हणतात, देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे वनांतरी, तुका म्हणे मूढजना, देही देव का पाहना. संत सांगतात की तुम्ही स्वतःच्या ठिकाणी पाहत नाही, आणि देवाला शोधण्यासाठी निघता कुठे? तर कोणी तीर्थयात्रा करतात, कोणी उपास तपास करतात, कोणी व्रतवैकल्य करतात. माऊलींनी आपल्या हरिपाठात तर ठाई ठाई निषेध केलेला आहे. ते म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी, वायाची उपाधी करीसी जणा. किंवा योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. थोडक्यात संत सांगतात, मोजणी नीट कर. तू तुला मोज, तू स्वतःला पहा, मग तुझे सर्व प्रश्न सुटतील. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामण.

0: चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81
1: अर्थात 1251 किलोहर्ट्झ या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही.
0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे 8:55 झालेत. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.

नमस्कार, मी संप्रदा शकुंतला दत्तात्रय बिडकर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सांगली येथे कार्यरत आहे. माझ्या शासकीय अधिकारी पदाच्या वाटचालीत आकाशवाणी सांगली केंद्राच्या अनेक कार्यक्रमांचा लाभ मला झाला आहे हे मी आवर्जून नमूद करते. मी लहानपणापासूनच आकाशवाणी ऐकत आली आहे. 5:50 आकाशवाणीची धून ऐकून लहानाची मी मोठी झालेली आहे. आकाशवाणी सांगली केंद्राच्या दत्ता सरदेशमुख, चित्रा हंचनाळकर, संजय पाटील यांच्यासह दिवंगत प्रकाश गडदे, नीना मेस्त्री नाईक, वामन काळे अशा अनेक निवेदकांचा आवाज आजही माझ्या कानात गुंजत आहे. या आवाजाच्या माध्यमातून आकाशवाणीशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालंय. प्रभातीचे रंग, माझं घर माझं शेत, युवावाणी, क्रीडांगण, वनिता मंडळ, परिसर, आरोग्य दीपिका, हॅलो आपकी पसंत, आपली आवड असे अनेक कार्यक्रम ग्रामीण भागात आजही आवडीने ऐकले जातात. आकाशवाणीच्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजनासह माहितीही दिली जाते. याबरोबरच स्थानिक ग्रामीण कलाकारांसाठीही आकाशवाणी हे कला सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. पारंपरिक संगीत आणि लोकसंगीत हे आकाशवाणीवरच ऐकायला मिळतात. आकाशवाणी सांगली केंद्राच्या लायब्ररीमध्ये आजही अनेक दुर्मिळ ध्वनिपीती जपून ठेवल्या आहेत. या केंद्राशी आपले हे नाते श्रोता वर्ग आजही पत्रांच्या माध्यमातून तसेच कानानुरूप मेलद्वारे व्यक्त करतात. महाराष्ट्र शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयही आकाशवाणीची मदत घेते. महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी यांच्या माहितीपर मुलाखती रोज सकाळी प्रसारित होत असतात. यातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवल्या जातात. याबरोबरच वेळप्रसंगी जिल्हा प्रशासनाचे अनेक महत्वाचे संदेश श्रोत्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे महत्वाचे माध्यम मानले जाते. आकाशवाणीने आज 90व्या वर्षात पदार्पण केले आहे. हा प्रवास कित्येक पिढ्यांचे मनोरंजन करणारा आणि त्यांना समृद्ध करणारा असाच आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याप्रमाणे आकाशवाणीने आपली वाटचाल यापुढेही कायम ठेवावी यासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.

0: आकाशवाणीच्या नवोदिनिमित्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक वैजनाथ महाजन यांचं मनोगत आपण ऐकूयात.
1: आकाशवाणीने नव्वदी पार करून आपला पुढचा प्रवास सुरू केलेला आहे याचा त्यांच्या प्रत्येक श्रोत्याला आनंद तर होईलच, पण त्याबरोबर अभिमानही वाटेल. कारण आकाशवाणी ही संस्कृतीशी जेवढी मिळून मिसळून गेलेली आहे तेवढे अन्य कोणतेही माध्यम मिळून गेलेले आहे असे वाटत नाही. अगदी मराठीचाच विचार करायचा झाला तर गदी माडगुळकरांचे गीत रामायण, अनेक उत्तमोत्तम कथांचे वाचन, असंख्य श्रुतिका, हे सगळं तर आकाशवाणी देते आणि देत राहीलच. पण त्याचबरोबर आकाशवाणीत काम करणारी मंडळी ही त्याच टोलामोलाची होती. दोन नावं लगेच आठवतात, ती म्हणजे व्यंकटेश माडगुळकर आणि ज्योत्स्ना देवधर, यांच्यानंतर रवींद्र पिंगे, असे अनेक साहित्यिक आकाशवाणीशी जोडले गेल्यामुळे त्यांनी आपल्या योगदानातून आकाशवाणी कमालीची श्रोत्रिप्रिय केली. यामुळं माध्यमांच्या मांडी अडीत आज जरी फार मोठा आपल्याला गजब दिसत असला तरी आकाशवाणी वर्धिष्णूच होत राहील याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. कारण खेडोपाडी आजही लोक अगत्याने आकाशवाणीच्या बातम्या, आकाशवाणीची गाणी ऐकत असतात. मला आठवतं ते असं आहे की शरद चव्हाणांच्या प्रादेशिक बातम्या ह्या ऐकण्याकरता त्या काळातील सर्वच मंडळी उत्सुक असेल, कारण त्यांची सांगण्याची पद्धत, बातमी देण्याची पद्धत ही प्रत्येकाला स्वतःची वाटत होती. इतकं उत्तम काम झालं. गीत रामायणामुळं एक नवा इतिहास आकाशवाणीत घडला. सुधीर फडकेंच्या सारखा संगीतकार आणि त्यानं बांधलेल्या चाली, त्यामुळे स्वर आणि सूर याचा अपूर्व मिलाप गदी माडगुळकरांच्या गीत रामायणातून आकाशवाणीनं तुम्हा आम्हाला दिलेलं आहे, हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर असंख्य नव्या जुन्या कलावंतांना संधी देण्याकरता आकाशवाणी नेहमीच पुढाकार घेत आलेली आहे. ज्या काळात कोणतीही करमणुकीची, सांस्कृतिक प्रबोधनाची माध्यम नव्हती त्या काळात आकाशवाणीनं बजावलेली ही कामगिरी प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेली आहे. त्यामुळे आकाशवाणीला आजही धन्यवाद द्याव्याशा वाटतात आणि तिच्या पुढील प्रवासासाठी तिला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात.
2: निरंतर स्वर लहरी.
3: आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त प्राध्यापक वैजनाथ महाजन यांचं मनोगत आपण ऐकलं.

मी आरजे आणि असोसिएट प्रोग्रॅमिंग डिरेक्टर म्हणून काम करतो. रेडिओ क्षेत्रामध्ये जवळजवळ 20 वर्ष मी आहे आणि साधारण 2007 पासून खाजगी FM वाहिनीमध्ये मी काम करतोय. या सगळ्याची सुरुवात ही सांगली आकाशवाणीमध्ये झाली आणि हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतोय, कारण याच ठिकाणी मला रेडिओचं एक प्रकारे बाळकडू मिळालं. खूप चांगल्या चांगल्या नावाजलेल्या निवेदकांकडून आणि प्रोग्रॅमिंग विभागातल्या अनेकांकडून मला रेडिओचे धडे मिळाले. रेडिओ म्हणजे काय, रेडिओ कसा वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतो, एक माध्यम म्हणून याचं काय बलस्थान आहे आणि आपण स्वतःला या क्षेत्रामध्ये रेडिओमध्ये कसं आजमावू शकतो याबद्दलच्या अनेक गोष्टी समजल्या. मी असं नेहमी म्हणतो की सांगली आकाशवाणीनं माझ्या डोक्यात एक सेन्सर बसवला की ज्यामुळं रेडिओत काम करताना ही मर्यादा ओलांडायची नाही हे मला कायम माहिती होतं, मनाशी मी ठाम होतो त्याच्याबद्दल. त्यामुळं आरजेईंच्या माध्यमातून रेडिओवरचं निवेदन असो किंवा मग एखादा प्रोग्रॅम आयोजित करणं असो किंवा मग ऑनग्राऊंड जाऊन एखादी ॲक्टिव्हिटी करणं असो, प्रत्येक वेळी सांगली आकाशवाणीने दिलेला तो सेन्सर जागा असायचा. त्यामुळं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याच्याबद्दलच्या जे काही विचारांच्या शक्यता आहेत त्या स्पष्ट होत्या माझ्यासाठी आणि हे सगळं त्या सांगली आकाशवाणीच्या प्रांगणामध्ये मला मिळालेलं आहे. तिथं मला बनगरवाडीसारखी कादंबरी वाचता आली. विचार करा ना, मी अगदी नौखा होतो, खूप साऱ्या गोष्टींचा न्यूनगंड होता, पण त्यातून बाहेर येऊन एक वेगळ्या आत्मविश्वासानं मी ती कादंबरी वाचली. तर त्या अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये मला तिथल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी मदत केली, शिकवलं, मार्गदर्शन केलं. त्याच्या बळावर मी पुढंसुद्धा अभिवाचनाची माझी रुची जोपासू शकलो आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मी मराठी साहित्यातल्या निवडक भागांचं अभिवाचन केलं. त्या प्रत्येक वेळी ही बनगरवाडी माझ्यासोबत होती असं मला वाटतं. मला अजून आठवते की चित्रा हंचनाळकर या ज्येष्ठ निवेदिका होत्या आणि त्यांच्यासोबत मी पत्रांचा कार्यक्रम असायचा, ताई दादा एकत्र येऊन श्रोत्यांच्या प्रतिक्रिया वाचायचे, तर तो कार्यक्रम केला होता. आणि सये साजणी हा जो महिलांचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांनी मला त्यांच्यासोबत बोलायला बसवलेलं होतं. तर त्या दोन कार्यक्रमांमधून मला को जॉकिंग काय असतं, त्यात काय मजा येते आणि आपण काय करू शकतो हे सगळं प्रत्ययाला आलं. को जॉकिंग हा शब्द पुढं कळला, पण दोन लोक एकत्र येऊन रेडिओवर बोलतायत त्याची काय मजा असते ते सगळं मला त्यावेळी कळलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषेचा वापर. आपल्याला प्रमाण भाषा, बोलीभाषा असा भेद माहिती असतो, पण ती प्रत्यक्ष वापरताना आणि विशेषतः रेडिओवरून बोलताना कशा पद्धतीनं त्याचं भान ठेवलं पाहिजे हे सुद्धा मला सांगली आकाशवाणीमध्येच समजलं. आणि आता शेवटी एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की सांगली आकाशवाणीचं आणि माझं नातं किती दृढ आहे, किती जवळचे हे लक्षात येईल, थोडं गमतीचं वाटेल. अजूनही मला, मी सांगली आकाशवाणीच्या त्या स्टुडिओमध्ये बसलो आहे आणि मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे असं म्हणतोय असं स्वप्न पडतं. अजूनही मला माझी पहिली ड्युटी आहे, सकाळची ड्युटी आहे आणि पटकन गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे असं स्वप्न पडतं. त्यामुळं सांगली आकाशवाणीशी असलेले हे ऋणानुबंध कायम राहतील आणि मी या संस्थेचा कायमच कृतज्ञ राहीन. सांगली आकाशवाणीसह आकाशवाणी या संस्थेच्या पुढच्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला माझ्या अनंत सदिच्छा. धन्यवाद.

नमस्कार, मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर, राहणार सांगली, रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर आहे. सांगली जिल्हा सैनिक कल्याण समितीचा मी उपाध्यक्ष आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक कल्याण समिती असते, कलेक्टर त्याचे अध्यक्ष असतात आणि एक रिटायर्ड व्हेटरन एअरफोर्स आर्मी नेव्ही ऑफिसर त्या जिल्ह्यातला उपाध्यक्ष असतो. सांगलीमध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये मला आज अभिमान वाटतो सांगताना की 90 वर्ष पूर्ण झालेलं हे ऑल इंडिया रेडिओ किती महत्वाची देशसेवा करत आहे. देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाने बॉर्डरवर यायलाच पाहिजे किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्स जॉईन करायला पाहिजे असं नाही. ऑल इंडिया रेडिओनी 90 वर्ष जी सर्विस दिलेली आहे देशाला, विविधता में एकता आपण म्हणतो, आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑल इंडिया रेडिओ आहे. 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि कितीतरी पिढ्यांनी आपलं डेडिकेशननी कमिटमेंटनी हे काम केलेलं आहे. इतकं मोठं जाळं ऑल इंडिया रेडिओचं भारतभर आहे आणि बाहेर परदेशात देखील लोकांना ऐकायला मिळतं. आणि डिजिटल वातावरणामध्ये इतके न्यूज टी व्ही चॅनल्स वगैरे येतात, पण त्यामध्ये एक स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं सोपं नाही आहे. कॉम्पिटिशन आहे, पण विविधता में एकता हे जे भारताचं आपलं नारा आहे किंवा आपली स्पेशालिटी

0: इतकं मोठं जाळं ऑल इंडिया रेडिओचं भारतभर आहे आणि बाहेर परदेशात देखील लोकांना ऐकायला मिळतं आणि डिजिटल वातावरणामध्ये इतके न्यूज टी व्ही चॅनल्स वगैरे येतात, पण त्यामध्ये एक स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं सोपं नाही आहे. कॉम्पिटिशन आहे, पण विविधता में एकता हे जे भारताचं आपलं नारा आहे किंवा आपली स्पेशालिटी आहे त्याचं उत्तम उदाहरण मला सांगावं असं वाटतं म्हणजे ऑल इंडिया रेडिओ आहे. किती व्हरायटी ऑफ कल्चर्स आणि विविधता, म्हणजे इन्फोटेनमेंट आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर एंटरटेनमेंट आहे, नवीन नवीन प्रत्येक क्षेत्रामधल्या स्पेशलिस्ट लोकांचं इंटरव्ह्यू घेतो आपण, त्यांच्याकडून माहिती देतो आणि हे फार महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे आरोग्यावर तुमचे प्रोग्राम्स आहेत, फौजी भाईंचा प्रोग्राम मला आठवत, मी शाळेत असताना फौजी भाईंचा प्रोग्राम ऐकायला मला आवडायचा. वडील माझे फ्रीडम फायटर होते, ते देशसेवा किंवा देशभक्ती ते वडिलोपार्जित संपत्तीमध्येच माझ्याकडे आलेलं आहे. 1984 मी लेहला पहिली पोस्टिंग होती, त्यावेळेचा अनुभव कथित करतो की मी पायलट असं होतो आणि माझ्या रूममध्ये एक छोटासा फिलिप्स रेडिओ होता. एक दिवस संध्याकाळी मी आलो आणि रेडिओ चॅनल्स ब्राउज करत होतो, तर एका चॅनलवर मला मराठी बातम्या ऐकायला मिळाल्या. वय माझं काहीतरी 21 वर्ष होतं त्यावेळी. आय वॉज एक्सायटेड की लेहमध्ये मला मराठी बातम्या ऐकता येत आहेत. आणि मग अफसर मेसमध्ये आम्ही गेल्यानंतर जेव्हा बाकीच्या अफसर्सशी डिस्कशन झालं तेव्हा ते सगळे माझ्या रूममध्ये आले आणि वी ट्राई टू लिसन टू मराठी बातम्या. सांगण्याचा उद्देश काय की प्रत्येक एजच्या माणसासाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, वृद्ध लोकांसाठी हे काहीतरी कार्यक्रम घेण्यासारखं आहे आणि त्यामध्ये नाविन्य असतं. मी म्हणतो की इतकं नाविन्य इतक्या वर्षी कन्सिस्टंटली ठेवणं हे फार चॅलेंजिंग जॉब आहे. आणि प्रत्येक स्टाफ ऑल इंडिया रेडिओ सांगली असेल किंवा एन्टायर विविध भारती देशातला आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. 90 वर्ष कन्सिस्टंटली तुम्ही करता. भारतीय रेल्वेचं नेटवर्क आपण म्हणतो इतकं मोठं सगळ्या जगामध्ये मोठं आहे, ऑल इंडिया रेडिओचं नेटवर्क देखील एवढंच चॅलेंजिंग आणि कन्सिस्टंटली मेंटेन करतो आहे आपण. आणि त्यामध्ये कितीतरी पिढ्या त्यातून त्यांनी डेडिकेशन दिलेलं आहे, त्या सगळ्या निवृत्त झालेल्या स्टाफचं, आत्ता सर्विंग स्टाफचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि 100 वर्ष पूर्ण होतीलच काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये, परंतु तुमच्या भावी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच काम करत राहा. ही देशसेवा तुमच्याकडून घडते हे कौतुकाची गोष्ट आहे आणि असंच घडत राहो. देश प्रथम याच उद्देशानं तुम्ही काम करता, आम्ही त्याच उद्देशानं काम करतो. फक्त आमच्या हातात बंदूक असते आणि तुमच्या तुमच्या वाणीमध्ये जादू असते आणि त्यामुळं आपण सगळे मिळून देशाला प्रथम या उद्देशानं काम करत राहूया. आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भावी वाटचाल तुमची यशस्वी हो आणि क्रिएटिव्हिटी घडत राहो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद.
1: निरंतर स्वर लहरी.
2: वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोतेहो, निरंतर स्वर लहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. हाच कार्यक्रम रात्री 8:15 पुन्हा प्रसारित करण्यात येईल.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, पूर्वीच्या काळी बरं होतं ना, म्हणजे माणसं एकमेकांशी बोलायची, साधेपणा होता आणि त्या बोलण्यातून कोणते अर्थ लावले जायचे नाहीत. आजचा काळ मात्र वेगळा आहे. कोणी अगदी साधेपणानं आपुलकीनं बोलत असेल तरीही मनात शंका येते. मानवी स्वभाव आहे हा, पण त्यातून एखाद्याचा चांगुलपणा खटकतोही. आपल्या मनात वेगळे विचार येतात, अर्थ लावले जातात, आपल्याला भावना ओळखता येत नाहीयेत का? ही आपली समस्या आहे का? आपलं काही चुकतंय का? खरं तर आपल्याही आयुष्यात छोटे मोठे प्रसंग असे घडत असतात आणि आपली भूमिका काही वेळा चुकीची ठरते. हे सांगायचं कारण म्हणजे एक छोटासा प्रसंग आजच्या कथेत असणार आहे आणि त्यातून तुम्हाला मी हे सगळं का बोलतीये हे कळणार आहे. ऐकणार आहोत उर्मिला भुरके यांची लघुकथा स्नेह.
1: आले बघा ते, मी नाहीये म्हणून सांगा. शरयू आत परत म्हणाली. शरयू, तुला माहितीये मला खोटं बोलायला जमत नाही, आणि तुम्हाला माहितीये हा माणूस मला मुळीच आवडत नाही. शरयूचा आवाज चढला. बेल वाजली. परेशनं दरवाजा उघडला. दारात प्रमोद हसत उभा होता. या प्रमोद शेठ, काय म्हणताय? मी मस्त. आपला नेहमीचा रिवाज, पहिला तिळगुळ तुम्हाला द्यायचा. आप्पा आपल्या या विंगमध्ये सगळ्यात मोठे, त्यांचा पहिला मान म्हणून पहिल्या वर्षापासून तुमचं घर प्रथम. आता आप्पा नसले म्हणून काय झालं? रिवाज तर पाळायलाच पाहिजे. पण वहिनी कुठे आहेत? ती ना आत आहे. शरयू, प्रमोद शेठ आलेत ग, तिळगुळाचे लाडू घेऊन ये. लाडू खावेत तर वहिनींच्या हातचे, हो की नाही वहिनी? प्रमोद आत डोकावत म्हणाला. प्रमोदच्या वागण्या बोलण्यातला अघळपघळपणा शरयूला बिलकुल आवडायचा नाही. जाता येता कुठंही भेटला तरी अगदी जवळकीनं बोलणार, हातात पिशवी असली तर आग्रहानं घेणार आणि अगदी दारापर्यंत सोडायला येणार. इतर पुरुष मंडळी आपापला आब राखून जेवढ्यास तेवढं बोलत असताना हा मात्र भीडभाड न ठेवता वाटेल ते बोलत राहणार. सुरुवातीला शरयूही त्याच्याशी मोकळेपणानं बोलत असे, पण नंतर बायकांच्यात त्याच्या वागण्याची खुसफुस सुरू झाली. याला सतत बायकांशीच का बोलायचं असतं? कसं दिसतं ते? मी तर बाई टाळतेच त्याला, कोण एवढा वेळ काढणार? शरयूला पहिल्यांदाच त्याच्या या गोष्टी जाणवल्या, तेव्हापासून मग तीही त्याच्यापासून अंतर राखायला लागली. हे घ्या लाडू, तिळगुळ घ्या आणि कमी बोला असं म्हणायचं का भाऊजी? शरयूनं हसत टोमणा मारला. वहिनी, तेवढं जमायचं नाही आपल्याला. गप्पा हेच आमचं चार्जिंग. अहो, जोडलेली माणसं हीच आमची संपत्ती. कॉफी घेऊन अर्धा तास गप्पा मारून प्रमोद निघून गेला. साधा सरळ माणूस आहे, तुम्हा बायकांना त्याचा एवढा राग का म्हणून येतो मला काही समजत नाही. तुम्हाला नाही समजणार, शरयू ठसक्यात म्हणाली. ते सगळं राहू दे, माझे कपडे आले का इस्त्री करून? उद्या बॅग भरायला हवी, परवा सकाळी लवकर निघणार आहोत आम्ही. लक्षात आहे माझ्या. हे शेट पण येणार आहेत का? या विंगमधले तुम्ही सगळे जाणार आहात म्हणून म्हटलं. तो नाही येणार, त्याच्याकडे काही कार्यक्रम आहे म्हणे. शरयूनं काय तर बाई म्हणत मान उडवली. बिल्डिंगमधल्या जेंट्स लोकांची ट्रीप गेली म्हटल्यावर बायकांचा सिनेमाचा प्रोग्राम ठरला. दुपारी 4 शो होता. आपापल्या सोयीनुसार सगळ्या बाहेर पडल्या. शरयूला थोडा वेळ लागल्यामुळं ती घाई गडबडीत पार्किंगमध्ये पोहोचली तर प्रमोद त्याची 4 बाहेर काढत होता. आता फुक्कट हा वेळ काढणार म्हणून शरयूनं पटकन

0: गाडी काढली आणि भरकन गेट बाहेर आली. हुश्य सुटले बाई, असं मनात म्हणेपर्यंत कुठून तरी एक कुत्रा आडवा आला. गाडी फास्ट होती. शरूनं पटकन उजवा ब्रेक लावला आणि काय होतंय कळायच्या आधीच गाडी आणि ती दोघंही खाली पडली. मोठा आवाज झाला. शरीवला क्षणभर कळायचं बंद झालं. कळलं तेव्हा ती उठायला लागली तर पाय गाडीखाली आला होता. माणसं गोळा झाली. होणाऱ्या वेदनेपेक्षा शरयूला जमलेल्या माणसांचं वर्णन आलं. कुणीतरी गाडी उचलली. शरयू उठायला लागली पण तिला उठताच येईना. थांबा थांबा वहिनी, पायाला मुकामार लागलाय वाटतं. अशा कशा पडलात? अगं ये वहिनींना धर. ओ बाई, बघत काय बसलात? पुढं या, हात द्या त्यांना. प्रमोदनं आणि त्याच्या बायकोनं गर्दीतल्या दोन बायकांना बोलवून शरयूला उठवलं. तिला मुळी चालताच येत नव्हतं. प्रमोदनं तिची गाडी ढकलत बाजूला नेऊन लावली. तोपर्यंत शरयू कशीबशी प्रमोदच्या गाडीत बसली. गीतावहिनी, जर आमच्या निमेशला फोन लावता का प्लीज? तिनं प्रमोदच्या बायकोला विचारलं. निमेश, तिचा मुलगा, आज सकाळीच मित्राच्या फार्महाऊसवर गेला होता. तो रात्री येणार होता. वहिनी, फोन लागत नाही हो निमेशचा. रेंज नाही आहे का तिथं? गीता म्हणाली. अरे देवा, आता कुणाला बरं बोलवावं? शरयूला वेदनेपुढे काही सुचेना. तिनं डोळे मिटले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोडा मला आणि तुम्ही जा. तुम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे ना? कसंबसं ती म्हणाली. कार्यक्रम नंतर वहिनी, आधी तुम्हाला कुठं आणि किती लागले ते बघूया, प्रमोद म्हणाला. तिला हॉस्पिटलला नेऊन एक्सरे काढून पायाला प्लास्टर घालेपर्यंत 7 वाजून गेले. सुदैवानं इतर कुठं लागलं नव्हतं. गीताच्या वडिलांच्या 75वा कार्यक्रम असल्यामुळं प्रमोदनं तिला पुढं पाठवलं. शरवीला कसं तरी वाटत राहिलं. प्रत्येक ठिकाणी प्रमोदची आस्था बघून प्लास्टर घालणाऱ्या डॉक्टरने विचारलं. या कोण तुमच्या? अहो, आमच्या स्नेही आहेत या. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. शरयूला तो शब्द फार आवडला. स्नेही. खरंच काही भावना विसरून चाललो आहोत का आपण? निव्वळ स्नेह असू शकतो हा विश्वास उरला नाही का आपल्यात? तिला परेशचे शब्द आठवले. साधा सरळ माणूस. निव्वळ स्नेह जपणारी अशीही माणसं असू शकतात. नव्हे, असतातच. या जाणीवेनं तिचं मन एकदम स्वच्छ नितळ झालं. भाऊजी, तुम्ही निघालात तरी चालेल आता. निमेश गाडी घेऊन येतोय मला न्यायला. शरयूच्या मनातला स्नेह तिच्या आवाजात स्पष्ट उमटला होता.
1: उर्मिला भुरके यांची स्नेह ही लघुकथा आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अशोक पवार यांच्या कविता.
2: कवितेचं शीर्षक आहे ऐरणीचा देव. ऐरणीचा देव माझा घाव सोसतो आहे, मला पोचण्या त्याचे पुढचे पाऊल आहे. ऐरणीचा देव माझा घाव सोसतो आहे, मला पोचण्या त्याचे पुढचे पाऊल आहे. घातलेले घाव सारे फुलासारखे झेलत आहे. घातलेले घाव सारे फुलासारखे झेलत आहे. साठलेले दुःख सारे जीवनात पेलत आहे. साठलेले दुःख सारे जीवनात पेलत आहे. भाकरी रोज माझी निकाऱ्यावर भाजते. भाकरी रोज माझी निकाऱ्यावर भाजते. निकाऱ्याची धग सोसून मला बाळ कडू पाजते. निकाऱ्याची धग सोसून मला बाळ कडू पाजते. शाप जन्माला भूक सोसवेना. शाप जन्माला भूक सोसवेना. कुठवर असंच चालायचं वडून ताणून जोडून. निकाऱ्याची धग सोसलतवर जगायचं. वडून ताणून जोडून निखाऱ्याची झग सोसलतवर जगायचं.

माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे उरलेलं गाव होतं। उरलेलं गाव होतं, जीवन माझं स्थिर नाही पायी अस्थिर वाळू, जीवन माझं स्थिर नाही पायी अस्थिर वाळू, काटे कुठे पसरलेले काटा कुठला टाळू, काटे कुठे पसरलेले कुठला काटा टाळू, फाटक्या तुटक्या चिंद्याचं शिवलेलं पाल आहे, ऊन वारा पावसाला लढण्यासाठी ढाल आहे, ऊन वारा पावसाला लढण्यासाठी ढाल आहे। संकटकाळी लढणारं शवाचं गाव होतं, संकटकाळी लढणारं शवाचं गाव होतं, सांगण्यासाठी माणुसकीचं उरलेलं गाव होतं, सांगण्यासाठी माणुसकीचं उरलेलं गाव होतं।

माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पक्षी म्हणून जगेन मी। पक्षी म्हणून जगेन मी, जन्म मरण उपरे घेऊन उपरे जिने जगेन मी। जन्म मरण उपरे घेऊन उपरे जिने जगेन मी, पंखामध्ये बळ घेऊन हुशार पक्षी बनेन मी। पंखामध्ये बळ घेऊन हुशार पक्षी बनेन मी। दमतील जेव्हा पंख माझे, दमतील जेव्हा पंख माझे फांदीवरती बसेन मी। दमतील जेव्हा पंख माझे फांदीवरती बसेन मी। ज्यांचे पाय जमिनीवर त्यांना सुखी दिसेन मी। ज्यांचे पाय जमिनीवर त्यांना सुखी दिसेन मी। झेप घेईन आकाशी उंच उंच भरारी मी। झेप घेईन आकाशी उंच उंच भरारी मी। ढाल करून छातीची बाना करारी ठेवेन मी। ढाल करून छातीची बाना करारी ठेवेन मी। पाखरासारखे किडे मुंग्या खाऊन तरी जगेन मी। पाखरासारखे किडे मुंग्या खाऊन तरी जगेन मी। ज्यांना खाल्लं त्यांच्यासाठी त्यांना शेवटी उरेन मी। ज्यांना खाल्लं त्यांच्यासाठी त्यांना शेवटी उरेन मी। माणूस म्हणून जन्म नको, माणूस म्हणून जन्म नको, माणूस म्हणून मरण नको। माणसापेक्षा खूप बरे पक्षी म्हणून जगेन मी। माणसापेक्षा खूप बरे पक्षी म्हणून जगेन मी।

अशोक पवार यांच्या कविता आपण ऐकल्या आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, साहित्य सौरभ हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. आपण ऐकणार आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
1: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
1: वर्तमान

आजकालच्या काळात ना अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत काम काम आणि फक्त कामच करत राहतो. कधी बॉसचा फोन तर कधी कलिकचा मेल. पण अशात जेवढ्या विश्रांतीची गरज आपल्या शरीराला असते ना तेवढ्याच विश्रांतीची गरज आपल्या मनाला देखील असते. मग त्या मनाला विश्रांती देण्यासाठी तुम्ही काय करता? एखादा छंद जोपासता का की ज्याच्यातून तुमच्या मनाला विरंगुळा मिळेल, मनावरचं टेन्शन स्ट्रेस कमी होईल? तर मित्रांनो, संगीत ही अशी गोष्ट आहे ना की जिला आपण प्युअर मॅजिक म्हणू शकतो किंवा आपल्याला निसर्गाने दिलेली एक जादू समजू शकतो. संगीतामध्ये मनाला विश्रांती देण्याची ताकद तर आहेच, पण त्याशिवाय शरीराला संपूर्णतः बरं करायचं सामर्थ्य सुद्धा आहे. पूर्वीच्या काळी रचले गेलेले अनेक राग असतील, रागदारी असतील किंवा संगीतामधल्या बंदिशी असतील, त्या रचताना इतका सखोल अभ्यास त्याच्यावरती केला गेलेला होता की निसर्ग चक्रावरती त्या पूर्णतः अनुरूप होत्या. दिवसातल्या कोणत्या वेळी कोणता राग गायला हवा, कोणत्या वेळेला कोणत्या ऋतूमध्ये कोणतं संगीत ऐकलं गेलं पाहिजे, कोणतं गाणं गायलं गेलं पाहिजे किंवा ऐकलं गेलं पाहिजे, इतका जुना आणि सखोल अभ्यास आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये

आहे. मग पुढे जात जात जात त्याच रागदारीचा आधार घेत संगीत शास्त्राचं मार्गदर्शन घेत आत्ताचं मॉडर्न संगीत बनलेलं आहे. पण कुठे ना कुठेतरी याला जो बेस आहे ना तो आपल्या मूळ शास्त्रीय संगीताचाच आहे. कारण कोणतंही संगीत घ्या, ताल घ्या, ध्वनी घ्या, हा निसर्ग चक्राच्या आणि ऋतुचक्राच्या पलीकडे जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे संगीत ही अशी गोष्ट आहे ना की जी आपण प्रत्येकाने आत्मसात करायला हवी. आणि आपण जरी गाऊ नाही शकलो ना पण आपण ऐकू शकतोच ना, आपण नक्कीच कान्सेन तरी होऊ शकतो. तर आजचा जो एपिसोड आहे ना तो भारतीय संगीताच्या नावाने. चला तर मग ऐकूया एक सुंदर रागदारीवरती आधारित हे सुंदर गीत.

तर श्रोते हो, म्युझिकचे कित्येक प्रकार आहेत. शास्त्रीय संगीत आहे, सुगम संगीत आहे, भावगीत आहे, भक्तिगीत आहे. याच्याशिवाय जॅझ, पॉप, इंडो पॉप, फोक म्युझिक, कंट्री म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल्स, ईडीएम, रॉक, अँबियंट म्युझिक, ओपेरा, हाइम, जॅझ फ्युजन, सेल्टिक म्युझिक, इवन दो आपलं बीट बॉक्सिंग सुद्धा आहे. कुठेही गेलं, आपण कितीही मॉडर्न वाद्य बघितली, संगीत शैलीच्या बाबतीत आपण बोललो, तरीही ताल, सूर, लय या प्रत्येकाच्यातच कॉमन आहेत. आणि प्रत्येकाचा दुवा हा एकमेकाशी घट्ट जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही संगीत घ्या, कोणताही ताल घ्या आणि त्याचा बेस जुळवून बघा, तो सेमच असेल. आणि संगीत ही अशी गोष्ट आहे ना की जी भारतामधली असो किंवा परदेशातली, ती श्रवणीयच असते आणि मनाला नेहमी तजेला देते. चला तर मग तुम्हाला ऐकवतोय अशीच एक भारतीय शैलीची मस्त बीट बॉक्सिंग फ्युजन कंपोजिशन.

तर श्रोते हो, आज मी तुम्हाला म्युझिकल थेरपी बद्दल सांगणार आहे। आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पूर्वी ऐकलं पण असेल आणि काही जणांनी बघितलं पण असेल, आणि आपल्या कोल्हापूरला तर संगीताचा एवढा मोठा वारसा लाभला आहे की अशा माहितगार लोकांना म्युझिकल थेरपी बद्दल नक्कीच अफाट ज्ञान असणार आहे। पण तरीही ज्यांना याच्याबद्दल माहिती नाहीये त्यांच्यासाठी म्युझिकल थेरपी म्हणजे काय ते सांगणार आहे। अगदी सुरुवातीला म्हणजे जुन्या काळामध्ये संगीतामधल्या बेसिक नोट्सना नाटकातल्या 8 रसांच्या सोबत जोडण्याचे अनेक प्रयत्न केले गेले। सदज असेल, ऋषभ, गंधार, मध्यमा, पंचमा, दैवत, दिशात या नोट्सना माणसाच्या शृंगार रस, हास्य रस, करुणा रस, वीर रस, रौद्र रस, भय, विभत्स आणि अद्भुत या रसांच्या सोबत जोडलं गेलं। संगीतातल्या विविध नोट्सचा वापर माणसामध्ये वेगवेगळे इमोशन्स जागे करण्यासाठी केला जात असे। जसं की मध्यमा आणि पंचमाचा वापर हे प्रेम आणि हास्यरस निर्माण करण्यासाठी होईल, आणि निषाद हे करुणेची निर्मिती करत असत, जिथे भय आणि विभत्स हे दैवतातून येत। सदज आणि ऋषभ हे वीर रस, रौद्र रस आणि अद्भुत रस निर्मितीसाठी वापरत। भारतीय संगीत हे राग आणि रसांवरती पूर्णतः आधारित आहे, जिथे राग हे उत्कृष्ट पद्धतीने मांडले जात की जेणेकरून त्याच्यामधून उत्कृष्ट संगीत तयार होईल, आणि श्रोत्यांची त्या संगीतातल्या रागावरची प्रतिक्रिया म्हणजे रस, की जी सायकोलॉजिकल आणि इमोशनल रिफ्लेक्शन तयार करते जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो किंवा आपण एखादं म्युझिकल मास्टरपीस ऐकतो। चला तर मग ऐकूयात असाच एक धमाल बीट बॉक्सिंग ट्रॅक आणि भेटूयात थोड्याच वेळात।

उदाहरण घ्यायचं झालं तर मस्त मान्सूनचा सीझन, बाहेर धबाधबा पाऊस पडतोय, त्यात घरामध्ये गरमागरम भजीचा बेत चालू आहे आणि अफलातून मेलेडियस गाणी, अनेकांसाठी ट्रीट असते ना ही। किंवा प्रवासामध्ये गाडीच्या खिडकीतून बाहेर बघताना कानामध्ये कॉर्ड घालून ऐकलेली ती गाणी त्या वेळेचा मूड बदलून टाकतात। अरिजितचं एखादं गाणं ऐकल्यानंतर आपलं मन भरून येतं, तर सोनू निगमचं एखादं गाणं आपलं मन शांत करतं, तर पंजाबी गाणी या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला फक्त नाचायला भाग पाडतात। हेच भारतीय शास्त्रीय संगीतातलं मॉडर्न उदाहरण। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे मानवी आजारांना बरं करू शकतं आणि सोबतच मानसिक ताणतणावाला उत्साहामध्ये परिवर्तित करू शकतं, कारण संगीतामधले राग हे ऋतू, दिवसामधली वेळ आणि वातावरण यांच्यावरती आधारित आहेत। अनेक म्युझिकॉलॉजिस्ट ह्याच्यावरती ठाम आहेत की जर संगीतामुळे वनस्पती, झाडं आणि पशुपक्ष्यांमध्ये फायदेशीर बदल घडू शकतात तर त्याचा चांगला असर हा माणसाच्या मनावरती आणि शरीरावरती नक्कीच घडतो। एखादा ताल सूर मानवी मनाला उत्तेजित करतो तर एखाद्या डोळ्यातून टचकन पाणी सुद्धा आणतो।

म्युझिकल थेरपी ही डिप्रेशन कमी करते आणि मानसिक स्वास्थ्य वाढवते, स्ट्रेस आणि अँझायटी कमी करते, सोबतच कॅन्सर सारख्या आजारावरती सुद्धा फायदेमंद ठरते. चला तर मग ऐकूयात एक मस्त बीटबॉक्सिंग ट्रॅक आणि भेटूयात लगेच.

तर मित्रमैत्रिणींनो, आजही बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांना संगीत शिकायची परवानगी नसते. शाळा कॉलेजचे होमवर्क, त्याच्या अभ्यासासमोर आपण इतर ऍक्टिव्हिटीजना फार कमी महत्व देतो. पण चला ना, आता थोडीशी मानसिकता बदलून बघूयात. कारण संगीत शिकायला, गाणे शिकायला किंवा कोणतं वाद्य शिकायला कोणतंच वय नसतं. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्या ओळखीचे एक काका आहेत की ज्यांनी वयाच्या 50व्या वर्षी व्हायोलिन शिकायला सुरुवात केली आणि 10 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 60व्या वर्षी ते अतिशय उत्कृष्ट व्हायोलिन वाजवतात. मी अशा अनेक डॉक्टरना पाहतो की जे दवाखान्यातून संध्याकाळी वेळ काढतात आणि घरी आल्यानंतर पेटी वाजवतात. काही जण सतार शिकतात, कोणी उत्कृष्ट तबला वाजवतं. कारण दिवसामधला जो स्ट्रेस आहे तो घालवण्याचा हा चांगला उपाय आहे. तर संगीत शिकायला, एखादं वाद्य शिकायला किंवा गाणं शिकायला आता माझं वय नाही रे किंवा वय पार उलटून गेले बाबा असा विचार न करता एकदा तरी प्रयत्न करून बघूयात ना. कारण संगीत ही अशी गोष्ट आहे की जी आपण कोणत्याही वयामध्ये शिकू शकतो. म्हणूनच जर खरंच आवड असेल ना तर तुम्ही जरूर संगीत शिका. पण जाण्याआधी ऐकूयात हे अफलातून गाणं आणि करून टाकत आपला दिवस एकदम रिफ्रेश.

युवा बिट्स तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आम्ही प्रसारित केला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका

0: कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: आपण ऐकता आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:10 प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नाही बघितला का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया बंध प्रेमाचे. या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे अजय अतुल यांचं.

सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: दुनियादारी या चित्रपटासाठी सोनू निगम, सायली पंकज आणि सहकारी यांच्या आवाजात मंगेश कांगणे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं पंकज पडघम यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:15 झालेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक हिंदी कार्यक्रम विविधा.

विविध साप्ताहिक हिंदी कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करत आहोत उमंग, एनसीआरटी प्रायोजित कार्यक्रम.

0: आशा भोसले आणि भूपेंद्र यांच्या आवाजात ऐतबार या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकली.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglyakashvani@gmail.com. sanglyakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अष्टदेव डिंपल यांचा जन्म तसा सधन कुटुंबात झाला. घरी तशी काही अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती, तरी लहानपणापासून त्यांना अभिनय क्षेत्राची आवड मात्र होती आणि याच क्षेत्रात करिअर करण्याचं त्यांनी ठरवलं होतं, तशी त्यांची इच्छाही होती. त्यांच्या या इच्छेचा त्यांच्या वडिलांनी मान ठेवला आणि त्यांना यासाठी परवानगी दिली आणि तितकंच सहाय्यही केलं. श्रोतेहो, त्यांच्या कारकिर्दीविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया त्यांनी अभिनय केलेला एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता, तो म्हणजे लेकिन. त्याच चित्रपटातील हे गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: श्रोतेवास प्रसारित होणाऱ्या शास्त्रीय कार्यक्रमांच्या अंतर्गत दुपारी 2:30 ही नादब्रह्म या कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन त्यांनी गायलेला राग भीम पलाचं पण ऐकू शकाल. तर रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात हुसेन बक्ष यांनी गायलेला राग रागेश्वरी आपण ऐकू शकाल. श्रोते विविध रंगी कार्यक्रमांसाठी ऐकत राहा आकाशवाणीचे सांगली केंद्र. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमात अभिनेत्री डिंपल यांच्याविषयी आपण जाणून घेत आहोत. श्रोत्या डिंपल यांना वयाच्या 14व्या वर्षी आरके प्रोडक्शन या मोठ्या बॅनरखाली काम करण्याची संधी मिळाली. राज कपूर हे एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि हा नवा चेहरा त्यांना सापडला डिंपल यांच्या रूपानं. चित्रपट होता बॉबी. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया या दोन नव्या चेहऱ्यांसह हा चित्रपट रिलीज झाला आणि प्रचंड यशस्वी झालेला त्या काळातला हा चित्रपट. रसिकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिला आणि प्रतिसाद दिला. ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत.
1: मुझे कुछ कहना है,
2: मुझे भी कुछ कहना है,
1: मुझे कुछ कहना है,
2: मुझे भी कुछ कहना है.
1: पहले तुम,
2: पहले तुम,
1: पहले तुम,
2: पहले तुम,
1: पहले तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम. देखो जिस तरह लखनऊ के दो नवाबों की गाड़ी पहले आप, पहले आप, पहले आप, पहले आप करके निकल गई थी, उस तरह हमारी पहले तुम, पहले तुम, पहले तुम, पहले तुम ने ये मस्ती भरे रुक न चली जाए.
1: अच्छा मैं कहती हूँ अक्सर

0: प्यारे लगन सन चित्रपट बॉबी।
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
1: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा।
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग।
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
0: श्रोते हो, बॉबी या पहिल्या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं, मात्र या नंतरच्या काळात डिंपल यांनी एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं। त्यांनी विवाह करून अभिनय क्षेत्रापासून स्वतःला दूर केलं, मात्र पुन्हा 10-11 वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन केलं, तेही एका हिट चित्रपटाच्या माध्यमातून। हा चित्रपट प्रेमत्रिकोणावर आधारित आणि तोडीस तोड कलाकारांच्या अभिनयानं सजलेला साकारलेला। पुन्हा एकदा ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया जोडीला रसिकांनी भरभरून प्रेम केलं, प्रतिसाद दिला, आणि त्याला सोबत होती कमल हसन यांची। श्रोते, तुम्ही ओळखलंच असेल हा कोणता चित्रपट आहे, अर्थातच हा चित्रपट म्हणजे सागर। ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

0: सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर आणि सहकारी यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक मिळतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: अनुराधा नेरुरकर यांची गीतरचना पण ऐकली. या गीतासाठी आवाज होता सोमेश नार्वेकर यांचं आणि संगीत होतं भगवंती नार्वेकर आणि सोमेश नार्वेकर यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेली, अनिल कांबळे यांची गीतरचना आपण ऐकली, स्वर होता रवींद्र साठे यांचा. श्रोतेही या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

मध्यम लहरी 249.8 हेक्टर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफ एम मनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचंही सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

0: भटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बहिरिणींनो, श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ऍडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ऍडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा अप्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जी असते, बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाही. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. वेगळं काय करायचं असतं? तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आपण पूर्ण सोडत नाही. सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेच्या जवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
0: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
1: निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात, हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकट येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास देतात. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्या कुठे स्वतःला जोडत नाहीत, जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
0: अगदी.
1: चिकटाना तुम्ही कोणी नाही म्हटलंय, पण प्रसन्नतेला चिकटा तिथे का नाही चिकटत? मग प्रॉब्लेम तो आहे.
0: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतं आणि उपाय काय मग त्याच्यावर?
1: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या वेळी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं.

0: हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं, आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टीला समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तर ते कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतं, विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. आता सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचे ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामा म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी झाली असू शकतो, अर्धा भरल्यानेच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकामा आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं,
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असं त्यातला भाग आहे. बऱ्याच वेळा सांगतो नकार पचवायला शिका, पण नकार कोणत्या अँगलने दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर नकार पण मी ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले, तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात, जे ऑब्सेसिव डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्स असतात, अहंगंड न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात, विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय तर कॉन्शियसनेस, म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत, असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय, पहिले विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय, तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो, विज्ञान म्हणजे सायन्स नाही प्रत्येक ठिकाणी, विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात, आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टीने लोक चिडतात, रागवतात, त्यांना भयंकर संताप येतो, किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं, तुम्ही जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आधी कुणीही करत नाही, मला त्रास झाला नाही पाहिजे, एवढीच भूमिका असते. तर विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्याला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठले औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडस सब्जेक्टिव्ह बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शियल.
1: तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्वाचं.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं, दिवसभरात मी कोणाकोणा दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो, खूप मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा, आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गो इन टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात, तसं नाही होता का मग, तुम्ही कोशात गेलं तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागेल, माझं चुकलं व्हावं, डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो, मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिलेले आहेत. योग ऍक्च्युली मनाचं शास्त्र आहे खरं सांगितलं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग असे आहेत की जे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, यमनियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितलं त्याने कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण, प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल अॅनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलाय त्यातला आणि अॅनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 यम आहेत. किंवा हे 5 गोष्टी आहेत तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्तेय म्हणजे काय? चोरी करायची नाही. सत्य म्हणजे काय? खोटं बोलायचं नाही. अहिंसा म्हणजे अहिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतं बघा. काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलंय त्यांनी. आणि याच्यातला सगळ्यात माझा भाग कुठला आहे? पतंजलीने समाजाला प्राधान्य दिलेलं, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 नियम सांगितले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच, संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींचे, संतोष आतून येतो. संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय? की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही. याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाहीये. आणि ईश्वर परिणाम म्हणजे जे काही मी केलंय ते सगळं ईश्वराला समर्पित. एक कुठली अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती सगळी चालवते. म्हणजे काय? की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही. त्याला भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजली तर राहिलं की महाव्रत म्हणून पाळले पाहिजेत. देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय? की ऍट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फोनली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात? हो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना.
0: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल. हे एक अंडरलाईन केलं
1: जातं. महत्वाची गोष्ट काय? खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. नमन अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही. सत्य काय? नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं? आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात देत असतो सर. त्याचं

0: सापडत होते होते होतं. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं आणि ते विचारांचा ओस आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यम एन एमचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
1: आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो
0: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये. संपलं हे पाच आहे यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं, शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी, ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही. आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्या भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तुम्हाला सांगा. बौद्धिक कामासाठी कोणी काम करता का?
1: पोटासाठी.
0: सगळ्या पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं. अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्यानी बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं, युअर बॉडी गेट डिसिप्लिन. नंतरची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. त्याच्यानंतर आहे श्वास. त्याच्यासाठी प्राणायाम सांगलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची?
1: नाही वाढली.
0: एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते, विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, या विचारांनी श्वासाची गती वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का?
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना. आता तेही कधी वाढून काय फायदा आहे. म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं, श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्याविषयी लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरानंतर सांगतात ना. आमच्या घरातले लोक पण सांगतात ना, काही महिन्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. बरं, हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय, तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात, ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅच वर्क करा, ते पॅच केव्हा तरी गळून पडणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली. आहे कोणी जीवनशैली आहेत लोकांना? शैली नाहीच राहिलेली काही. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या. त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: बट मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधनं सांगलेली आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते.
1: एक अवस्था आहे.
0: तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्वॉल्व्ह झालेला आहात. समाधी एक अवस्था आहे. ती कोणाची केव्हाची किती वेळा येऊ शकते, त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पतंजलीने समाधी आहे ना, ती मोक्षाच्या दृष्टीने आहे. प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय? तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा? शरीराचा नाही, मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो, अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट, बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत. त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं नाही का की त्याची इन्वॉल्व्ह व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावर ते विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिला आहे तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा, दळी प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिएक्टिव्हिटी कमी होते. आज सगळे लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिएक्शन आणि प्रोएक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिएक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया द्यायची. काय इच्छा असून असो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत द्यावी की न द्यावं. आणि त्याला आली सोशल मीडिया केवढं खतपाणी घालतात. सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं. त्यामुळे प्रत्याहारामधून काय घडतं, युअर रिएक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. मग प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो, मनाला आतमध्ये वळवतो. आणि ते सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं, ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळी आतमध्ये उडून घेतो, तसं तुमच्या सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कसं आधार म्हणा, आधी उजवा पाय घेतो, मग डावा पाय घेतो, नाही सगळे एका
1: वेळेला,
0: ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, ती ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनाचं डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्सेसमध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्या हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तुम्ही धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगले, देश म्हणजे चित्तस्य धारणा. देश म्हणजे विषय, चित्त म्हणजे

0: म्हणजे म्हणणं, एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. मग हे जे 8 अंगापैकी 7 अंग जे आहेत ना, हे 7 अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगले आहेत. ऍक्च्युली या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल?
0: नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण. म्हणजे अनावर होतो ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा, मोठ्याने बोल ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काही पण मुलं ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे, दखल न घेतली का हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वी काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भावंड असेल, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडतं असायचं, एक आवडतं असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होतं तर मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक आहे, डिंक, डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. मग कुत्री मागे पाळतात पण मुलं नकोत. याने काय होतं, तुम्ही स्वतः अलूफ व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच. मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली असते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसा दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो. हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जगून होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःच डॅमेज होऊ शकतो. कोवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते. खरं सांगायचं त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच असतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ
1: शकतं.
0: हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा, 10 आकडे मोजायचे
1: उलटी काढून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीकसारी गोष्टींचा येतो, त्यांचा कडलोट झाला की संताप होतो. संताप व्यक्त करताना क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. तर हा प्रकार खूप महत्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती आणलं पाहिजे. राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे. कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्यामागची गोष्ट अशी आहे. याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याची करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायला ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, एंटीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढं नव्हतं, अजिबातच नव्हतं.

0: एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिला म्हणतो व्हाय मी ओनली. एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं, की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता तुम्ही काय होतं, तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग ह्याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणून हे झालंय का, मग माझ्या ह्याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही ज्या जगडलेला रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती का, जिथे आपण जबाबदार असतो तिथे. जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्ट कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंध नाही हे माहिती आहे तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, म्हणता का माझ्या नशिबाने मिळालं,
0: मी काहीतरी
1: मी म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे, ऍग्रीड.
0: बरोबर.
1: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही. मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो. प्रश्नचिन्ह डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
0: तर तुम्हाला
1: तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
0: हे महत्त्वाचं,
1: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि ही बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
0: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठलाही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा. पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो, किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
1: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझनने माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केल्यामुळे तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते, तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय, की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जातून सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलट्यासोटी वेळाकडे जाऊन कुठे थांबतात, सिग्नल. ते काय पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का, त्या वेगानं उरफुटून मरतात लोक. हे अनली रायट्रेस आहे. आणि याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे, कायम त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय, इथून सुरुवात आहे. जेलसी, त्या ईर्षेमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे, स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
0: आज मी कुठे आहे
1: आणि उद्या कुठे असणार आहे.
0: बरोबर.

0: ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच. ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे.
1: ते आपल्या हातात असतं,
0: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, तुम्ही धनुष्य बाण बघितलेला आहे. बाण सोडायचं काय करावं लागतं?
1: ताणावर
0: दोरी ताणावी लागते. बरोबर, दोरी ताणली, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का?
1: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
0: आपला ताण कुठे असतो? तिथेच. प्रॉब्लेम इथे
1: पूर्वावस्थेत येणं
0: येतच नाही.
1: योग साधनेतून कसं येत?
0: निश्चितपणे येतो. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग होऊन गेला तो मला अमुक अमुक गोष्ट करायची त्याची मला हे करायला लागेल. ठीक आहे, करायचं. ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे नेते? आपण भविष्य आणि भूत काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत. एक म्हणजे भविष्याचं पात्र आणि दुसरं भूतकाळाचं. या दोन्ही मध्ये आपण अडकलेलो आहोत आणि त्याने आपण काय करतोय? वर्तमान कापून टाकतोय.
1: वर्तमानात जगायलाच नाही.
0: तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत. बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का? लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार तुम्ही? तरी पण तुम्ही गजर लावता की नाही? याचं कारण एकच आहे, आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे. ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय? दीर्घायुष्याचं. तू म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा. आपण किती वेळ जगतो वर्तमानात? आपल्या भूतकाळचा वापर कसा करायचा असतो? मग टॉर्च. भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे. तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासाने मोठे सहज होतात. वेगळं काही करावं लागत नाही.
1: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
0: डिफेन्स मेकॅनिझम येतो. मी कमकुवत आहे म्हणलं की माझ्याकडे 10 लोक लक्षात येतात. साधी गोष्ट आहे. रडणाऱ्या मुलाला विचारतो, अरे काय रडतो रे बाबा तू? मुलं हसणार असेल तर काय करतो? आपण छान गालबोच्या घेऊन पुढे जातो.
1: बरोबर.
0: सो धिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स. मी लोकांकडून ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय? सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु. सगळे लोक स्वतःच्या संकल्पाने ते मोठे होतात किंवा लहान राहतात. आता त्यांनी किती मोठं व्हायचं, किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावते. याचं कारण मन आणि शरीर यांच्यावर महत्वाचं काय आहे? तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्पवशात. माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर भवती व गुरु हे कुणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वैशिष्ट्य केव्हाच आहे? रामायणा काळातलं आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलं आहे की दोन प्रकारचे रोग आहेत, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग, व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्याला होतात. आणि त्याला त्याने उपचार काय दिले? औषध आणि मंत्र. मंत्र साधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योग वैशिष्ट्य सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वैशिष्ट्याने सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे. नशीब हा शब्द मूर्खांच्या अन्य शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात, मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत? तर म्हणजे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
1: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
0: आहे. 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हिन्सिंगली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मरणाचा कमकुवतपणा. कमकुवतपणावर काय नसतं, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलत ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं. केलेडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचं तर मनाचा

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे एक सगळं चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे पण ते साधण्याशिवाय पर्याय नाहीये दुसरा.
1: आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे. रात्री 10 ते 5 जे काय असेल ते, त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान, पूर्वीचे आणि आताचे, इंदिराजी पण तसेच होते आणि मोदीजी पण तसेच आहेत, त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक. तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. तर आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्या नाही सांभाळता येत. फॉर एक्झाम्पल, तुमची शिफ्ट सगळ्या 6 सुरू होते तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, 1 घेऊ, संध्याकाळी जेवण घरी होतच आहे. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स्ट करतोय, डबा खरंच वेळ मिळाला नाही, मला काय करू, काय करायचे मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊ शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की तुमच्या, त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता. त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता, आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिलेत ना, सकाळी 11 जेव्हा, रात्री काय तुमचं जेव्हा असेल 9 जेव्हा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा, रिच्युअल म्हणून नका जेव. बरोबर, लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो.
0: ते लक्ष सगळं एकतर टीव्ही कडे किंवा स्क्रीन कडे असतं,
1: हे बघताना काय काय उपयोग नाही टीव्ही बघायला. 10 नाही टीव्ही बघायला काय म्हणा फरक पडणार?
0: बरोबर,
1: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
0: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे, किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
1: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत. मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 हल्ली गेले की तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हतं बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस म्हणाले त्यामुळे तुमचा वेवडनेस वाढलेला आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली, हे पण फोन करून सांगायचं. काय गरज आहे सांगायची?
0: बरोबर,
1: बसला ना बस, मी शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का? इतकं कम्युनिकेशन चाललं. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज द गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचात, आजी सांगायची ना,

0: पाठव रे बाबा, कोणी पत्र पाठवलेत? आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नेणार, बेस्टी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते.
1: बरोबर.
0: आता आपण खूप कॉम्प्लीट करून ठेवलं. त्यामुळे काय वाढलं? अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला
1: आहे. बरोबर.
0: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे, की खूप डेंजरस गोष्ट आहे. आभाशी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
1: खरं खरं.
0: असली फ्रेंड लिस्ट आले डोंगराची, काही त्यांना अर्थ नाही खरं सांगायचं.
2: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण इथे तुम्हाला सांगता येते.
0: आता आम्ही एन्झायटी वरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काय मोरिझम मोठा रोग आहे. दिल मांगे मोर आहे तर समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, दोन पाहिजेत. माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळ गाड्या. घर मोठं पाहिजे, सहा खोल्यांचं घर, पण राहतात दोनच माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय, की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं, की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. ह्या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करत राहायची.
1: बोलण्याच्या
0: बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत, दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे, योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं. कसं बसायचं, कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीत बसा, पाय बसून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्री कंडिशन नाही योगामध्ये, की पद्मासन घालत तर तुमचं मन चांगलं राहील असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणजे, श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता? कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचं? श्वासाकडे काय बघायचंय, चालू आहे तो व्यवस्थित. इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात येईल तुमच्या श्वासाला सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मी श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच, हा च निघून जातो. च निघून झाला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, स्वतःकडे लक्ष द्या. एन्झायटी लेवल कमी होतेच होते, बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसन, काय सुंदर डेफिनेशन दिलंय पतंजलीने, स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे? सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे, आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे? दोघा नाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं रोज हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं, जे उड्यावर पण बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला लागते. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळी, आता पण मी नोटीस केलेली नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात. अरे माझ्याकडे लक्ष दे, तिथे तुम्ही डिटॅच केलं ना, की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्वॉल्व्ह होता. स्वतः इन्वॉल्व्ह म्हणजे स्वास्थ्य.
1: बाहेर न डोको तर आत डोको.
0: एक्झॅक्टली. आतमध्ये खूप काय भरलेलं आहे, प्रचंड मोठं
1: करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन द कॉर्क, बूच उघडा. त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनाऱ्यावरून टाकतो तो. किनारे करो म्हणतो ना आपण, मग मनातले विचार ना किनारे करा. डोळे मिळून शांत बसला की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोहोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो. आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा पण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठा आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं एन्झायटी कमी करणं साधं सोपं. एन्झायटी अँटी एन्झायटी.

0: अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं,
1: किंवा डोळे उघडल्यानंतर निश्चितपणे
2: त्याला कॅथार्सिस इमोशन त्यांनी स्वतःशी तादंग साधलेलं असतं. ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं. सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत. आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, सुंदर वाक्य त्यांचं आहे, आय हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वातंत्र्य आहे. किती वेळा वापरतो आपण ते, कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या, अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे मी लक्ष देत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योग करायचं म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळे वस्त्र घालावं असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आत्मदेव तुझं आहे, तुझं म्हणजे पर्यंत जागा चुकला अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
1: बरोबर.
2: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग
1: हा
2: लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, जे ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढलेल्या संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतो, हा वापरतच नाहीये. हा फुकट घालतो, झोपून 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही आहे, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली, वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली
1: होतं काय. हल्ली लोक परत, अरे मी तरुण कसा दिसेन,
2: त्याच्या मागे
1: धावताना दिसतात.
2: तरुण हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरं बायोलॉजिकल एज. टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज, शरीराचं वय तुम्हाला बघायचंय.
1: बरोबर.
2: त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता, त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता, अर्धा तास खूप झाला. पहिली 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोइंग टू अराइज. वी आर गोइंग प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो अँड क्युरेटिव्ह ऑल्सो. ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग विदाउट युअर नॉलेज. त्यांनी काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसन करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
2: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काय करायचं असेल ना, प्रत्यक्ष शिका. कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं तर आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
1: बरोबर.
2: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास वेळ असं काही कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी. काही बैठक अंमली आहेत, काही शय आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्त्री 2-2 असणं करा. किती वेळ लागतो त्याला, 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधन आहे, मन शांत करायची साधन आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 25 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे. ती शिस्त शरीराला लागले ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि ह्याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे. आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन अदर इज नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा. आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो. आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
1: नक्कीच. आणि या वर्षाची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
2: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे.
1: हो,
2: एक गंमत आहे बघा.

0: म्हणजे मला लहान असतो ते आपल्याला वाटतं खूप मोठा व्हावं पटकन, कारण आपण आजोबा बघतो आजी बघतो काय निवांत बसले असतात, ते काय काम करत नसतात
1: किंवा
0: आता मोठं व्हायचंय, मोठं आलं की त्यातलं कळतं अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव्ह 50 50 पुढे गंमत जाताना त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली आहे, दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडस ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं, 60 तुम्ही सांगाल कशाला सांगा, तुम्ही सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात मी आता 70 आहे 72 आहे 75 आहे तरी पण मी किती छान दिसतोय. हा एक भाग वयाच्या बाबतीत हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असून खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके,
0: एजिंग म्हणजे काय, ऍक्च्युअली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते, ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालंय तुमचं. मग आपण 70 आणि 75 का लावतो, ते एजिंग इज अ प्रोसेस कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात, एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला, याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणे होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनएव्हॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं, पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला द्यायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे, एकदम सोपं आहे, पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहितीये मी कसे दिवस काढायचे, कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला, त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं शांत, व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो, ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाही सुट्टी नको असते आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत नॉर्मली, 65 ते 85 ह्या वयापर्यंत माणसं आहेत. त्या 2 प्रकारची कॅटेगरी लोक असतात, ते नाव लिहितात, त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट वरून साधना करणार आहे, मी खाली बसू शकतो, मी चेअर वर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो एक तास असतो ना त्यांच्या आभासिक स्तरावर का होईना, ते कोणाबरोबर तरी हसतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे पण माझ्यावर आणखीन 50 माणसं बसली आहेत, एवढं मोठं समाधान आहे. दे आर हॅपी ऑन दॅट 1 आवर, पुढचे 24 त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय, हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स, एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत.
1: हा
0: खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरं खरं
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाहीये, पण हे कसं खरं आहे ते सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिली लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिली लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे पण समाधान असू शक्य आहे. मान्य आहे ढगांचं झाकूळ आहे पण त्या ढगाला चंदेरी किनार आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुठे व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात, खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण नमस्कार, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्ही सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना, या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक. अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायलिंग कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक

02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30। तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ। याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे। माझ्या सहकारी चेतना सुहिता दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते। पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता, तोपर्यंत नमस्कार।

गुप्ते आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जितेंद्र जोशी यांचं गीत होतं, अभिजित कवठाळकर यांचं संगीत आणि चित्रपट कुटुंब गीतबहार. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. बाळ पळसुले यांचं संगीत होतं चित्रपट गाढवाचं लग्न, आणि गायक होते आनंद शिंदे आणि शकुंतला जाधव.

कुणाल गांजावाला यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट वंशवेल आणि संगीत होतं अमित राज यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या कृषिमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर। गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल। शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन। आणि आता बातम्या विस्तृतपणे। ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषिमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे। केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। जगातल्या एकूण शेत जमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं, असंही त्यांनी सांगितलं। या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला। या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले।
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो। कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके।
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं

आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम, म्यानमार सीमा, त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोधमोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

0: दोन दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडाने म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. तीनचाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधीर कोठारी यांनी आपलं नामांकन परत घेतल्यानं या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अरुण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराचे पैसे वाटले. नेत्यांनीच विरोधकांना बळ देत स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीतर्फे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत शुक्रवारी 5 जून रोजी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून पठाणपुरा गेटजवळील सोनचाफा मंदिर परिसरात महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील पर्यटन हंगामाला येत्या 30 जून पासून तात्पुरता विराम मिळणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचं संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोर क्षेत्रातील पर्यटन तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याचं ताडोबा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं असून बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली इथं झालेल्या बैठकीत लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अतिरिक्त फेरीची मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्यानं

0: सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. या अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारशा आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यातील काही गावांनी स्वतंत्र तेंदूपत्ता लिलाव करून कोट्यवधीची कमाई केली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, नियम 2008 आणि सुधारणा नियम 2012 अन्वये 3(1)(ग) नुसार ग्रामसभांना दोन उपसंकलन करण्याचा आणि विक्री करण्याचा स्वामित्व हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन आणि विक्री स्वतंत्ररित्या करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार हा तालुका तत्कालीन मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुक्यात सन 1922 ते 1925 या कालावधीत भूमापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील एकूण 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा एकूण 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचे गाव नकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या दर्शनास आली होती. शासनानं समितीला संपूर्ण कार्यवाही 2 महिन्यांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं आणि अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. दुपारचे 2:15 वाजत आहेत. सुगम संगीत भावधारा.

देवकी पंडित यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं केदार पंडित यांचं आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: एखाद्या विद्रूप प्रथेवरती तरल सिनेमा होऊ शकतो का? उत्तर आहे, जर मूळ लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक संवेदनशील असेल तर नक्कीच उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते. अशा दोन कलाकृती मला आठवतात आहेत. त्याने एकाबद्दल मी बोलेन आणि दुसरं जमलं तर झलक देत. कासारवल्ली याने युआर अनंतमूर्ती आणि दुसरी भैरप्पा अशा कन्नड कथाकारांच्या कथा निवडल्या. एक आहे घटश्राद्ध आणि दुसरी आहे न्यायी नेरालू. दोन्हीमध्ये तरुण विधवा ब्राह्मण स्त्रीचं जगणं आहे. 1920 मधल्या घटना आहेत. एका विधवेने कंटाळवाणं जगणं, फक्त घरकाम करत जगणं, तारुण्य सुलभ प्रणयावरती जणू तिचा हक्कच नव्हता किंवा तसं वागणं हा गुन्हाच होता, पण अखेर निसर्ग निसर्गच असतो. एक तरुण मास्तर तिला भूलथापात फसवतो. गावकऱ्याच्या कुत्सित नाजळा तिला फाडून खात असतात. रेडकाम टेकडी लोक त्यांचा पाठलाग करत असतात. तिला दिवस जातात. तो तिला गर्भपाताचं औषधही आणून देतो. इकडे वडील मात्र बदनामीला चिडून ती मेल्याचं जाहीर करून तिचं श्राद्ध घालतात. ती बेघर होते. तिला आधार मिळतो तो महार वस्तीमध्ये, अस्पृश्य वस्तीमध्ये. ते लोक तिची देखभाल करतात. एका विद्वान ब्राह्मणाच्या घरच्या मुलीची ही अवस्था बघून तिथले लोकच तिच्यावरच्या संकटांचं निवारण करत असतात. हे सारं एका मुलाच्या नजरेतून टिपलेलं आहे. तो छोटा मुलगा तिच्या बाळाला हात लावायला बिचकत असतो. आपण चालेलला स्पर्श केला तर ब्राह्मणाचा मुलगा येतो. आपल्या लोकांनी हिला साप किडण्यापासून वाचवलं, पण ब्राह्मणापासून वाचवणं शक्य नाही. दुसरा भैरप्पा यांच्या कथेतील सिनेमा आहे. इथेही तरुण विधवा स्त्री आहे. सासू सासऱ्यासह ती राहत असते. साऱ्या अहेवपणाच्या राहाडी वाचून भग्न जीवन जगत असते. तिची मुलगी शहरात शिकायला असते. एकदा तिच्या सासऱ्याला कळतं की जवळच्याच गावात त्यांच्या मुला

0: सारखा नेसणारा तरुण आपण अक्षय्याचा पुनर्जन्म आहोत असं सांगतो आणि तो जुन्या गोष्टी पण बरोबर सांगत असतो. आई अंतुणाला खिळलेली असते, ती मागे लागते, त्याला घरी आणा, तो आपलाच मुलगा आहे. सासऱ्यांना पटत नसतं पण बायको पुढे चालत नाही. त्याला पाहून तिची खात्रीच पटते की हा आपलाच मुलगा आहे. सुनेला पण ती त्याचा स्वीकार करायला सांगते. जुन्या आठवणी तो अगदी बरोबर तंतोतंत सांगत असतो. तिच्या मनात आशा जागते. हळूहळू ती त्याच्या स्वीकाराच्या मनस्थितीत जागते. चांगली लुगडी दिसू लागते, सौभाग्याची लेणी लावू लागते. गावातील जे लोक तिचा स्वीकार करत होता तेच आता तिच्या वागण्याने तिच्यावर टीका करू लागतात. सुनेचा आनंद बघून सासरे त्या दोघांना दूरच्या गावी घर करून देतात. त्यांना तो तरुण लफंगाच वाटत असतो. दुसऱ्या गावी गेल्यावरती तो तरुण आपले ढंग दाखवू लागतो. तरुण मुलीशी संबंध ठेवतो. त्याच वेळेला तिची मुलगी येते तिथे आणि आईला समजावते, अगं हा माझा बाबा नाहीये, आई ह्याने तुला फसवलंय, पण ती मात्र हा माझा जन्मोजन्मीचा पती आहे असं म्हणत असते. तो मात्र काही न करता उराळत असतो. अखेर मोठी मुलगी कोर्टात फसवणुकीचा दावा लावते आणि जिंकते. त्याला तुरुंगवास होतो. लेक तिला पुन्हा समजवू पाहते. त्यावरती म्हणते, अगं हा माझा पती आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. माणसाच्या मनातल्या अनेक गुणांचं निरसन खरं तर आपणच करायचं असतं.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला घटश्राद्ध आणि न्यायी निरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2 वाजलेत. पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. कारली पिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कारल्याचे उगमस्थान आपला भारत देशच आहे. आशिया खंडातील पूर्वेकडील बहुसंख्य उष्ण आणि दमट देशात कारल्याच्या विविध जाती पाहायला मिळतात. रान कारली, गोडी आणि कडू कारली याच्या काही जाती प्रसिद्ध आहेत. तरी सुद्धा आज सुधारित वाणाची लागवड महाराष्ट्र आणि इतर राज्यात होत आहे. कारली हे निर्यातक्षम पीक आहे म्हणून काही मोठ्या शहरांच्या जवळपासच्या खेड्यात लागवड होत आहे. आज शेतकरी बंधू व्यापारी दृष्टिकोन ठेवून कारली लागवडीकडे पाहत आहे. या पिकाची मध्यम खोलीच्या कसदार जमिनीत तसेच मध्यम भारी आणि रेताड जमिनीतही लागवड केली जाते. डोंगरी भागातही लागवड करता येते. यासाठी जमिनीची आम्लता तपासावी आणि सेंद्रिय खताचा मारा द्यावा. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी अतिशय उपयुक्त असते. उष्ण आणि दमट हवामान, भरपूर प्रकाशात या पिकाची वाढ जोमाने होते. हवेत जास्त आर्द्रता असल्यास बुरशीजन्य रोगाची भीती असते. बागायती शेतीमध्ये कारली लागवड फायदेशीर ठरू शकते. पूर्व मशागतीसाठी खोल नांगरट करावी. आडवी उभी नांगरट केल्यास उत्तम. त्यानंतर कुळवण, पाट मारणे आणि जमीन बारीक करून पालापाचोळा आणि सड वेचून रान स्वच्छ करावे. त्यानंतर शेणखताची मिश्रण करावी. हेक्टरी 40 टनापर्यंत शेणखत वापरावं. उन्हाळी लागवड करावी. खरीपात जून जुलैमध्ये केली जाते. पेरणीपूर्वी बिया काही नियमित केलेल्या द्रावणात बुडवून घ्याव्यात आणि नंतर पेरणी करावी. त्यामुळे रोग जंतूंपासून बियांचे संरक्षण होते. आळे किंवा सरी पाडून या पिकाची लागवड केली जाते. पेरणीनंतर पाणी बेताचं द्यावं, नाहीतर बी कुजण्याचा संभव असतो. उगवणीनंतर रोपे विरळ करावीत. पेरणीसाठी 2.5 ते 4 किलो बिया वापराव्यात. तसंच आंतर मशागतही महत्वाची असून उगवणीनंतर खुरपण करून तण काढावी. 50 ते 60 टन शेणखत हेक्टरी वापरावं. त्याचबरोबर पोटॅश आणि नत्राचाही वापर करावा. रासायनिक खतांबरोबर जीवाणू खतांचाही वापर करावा. 40-40-40 खतमात्रा मिश्र खताचा वापर करावा. 3 ते 4 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फळे लागल्यानंतर पाण्याचा योग्य पुरवठा होणं महत्वाचं असतं. मात्र पाण्यापासून दलदल होता कामा नये. कारली वेल चांगला उगवल्यानंतर मांडव घालावा लागतो. द्राक्षाप्रमाणे मांडव आणि तारा पद्धतीचा उपयोग केला जातो. फलद

0: करण्यासाठी संजीवकांचा उपयोग करावा, तसेच मधमाशांच्या पेट्याही उपयुक्त होतात. साधारणपणे 2 महिन्यांनी कारल्याची फळे काढणीस योग्य होतात, त्यानंतर तोडणी करावी. कारल्याची साठवणी करता येत नाही, ताजी कारली बाजारात गेली पाहिजेत, नाहीतर कुजण्याचा संभव असतो. पुसा विशेष ही कारली मध्यम आणि लांब असतात, 55 दिवसात ती काढणी योग्य होतात. पुसादा मोसमी या वेली लांबीने कमी असल्याने वेलीची संख्या वाढवून उत्पादन वाढवता येते. फळं हिरवी मध्यम लांब आणि जाड असतात, लोणच्यासाठी उत्तम असतात. अर्क हरित ही हिरवी जाड आणि फुगीर असतात, हेक्टरी 125 क्विंटल उत्पादन निघतं. फळं सदाहरित असतात. बंगळूर मधील बागवानी संस्थेने ही जात विकसित केली आहे. कोईम्बतूर कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोईम्बतूर लॉंग ही जात आहे. याची फळे लांब आणि फिकट रंगाची असतात. कोकण विद्यापीठानेही ही जात विकसित केलेली आहे, ती फायदेशीर आहे. BPLBG 3 सर्वात जास्त उत्पादन मिळणारी कारली जात कोकण विद्यापीठाने विकसित केली आहे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण कारली पिकाची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवे हवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सीतोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे

0: सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते. त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे, याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं. जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्य मनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधी काळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्न ग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बेळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्न ग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अतिथंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. याउलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आदिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात.

जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता, त्यामुळे पक्षी अशा अधिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेप पावतात। ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षा वादळ अशी संकट नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो, त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो, अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं, त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात। रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो। या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं। बिगवण जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात। कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो, त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं। सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे। वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो। त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात। बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत। पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात,

0: साठा असतो, अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं, त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. भिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नरपक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास. विलंबित खेळाची बंदिश तिलवाडा तालात लोग चाहवा. द्रुत ख्याल 3 तालामध्ये आहे. साडे नालावे. तबला साथ मिलिंद जोशी. संवादिनी सुप्रिया जोशी. नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेश पत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसईद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 9% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन

0: अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये एकूण 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनीपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर

0: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपचं प्रसारण अखंड सुरू राहील. नमस्कार.
2: कथा सुधा कहानी आभूषण इसका भाग 2.
3: कथा सुधा भाव भरी कहानियों का सागर जिसकी लहरें कभी मुस्कुराहट सजाएंगी तो कभी आंखें नम कर जाएंगी. सामाजिक सरोकार से लेकर परिवार तक की होंगी बातें. कुछ मनोरंजन होगा तो कुछ सीख भी मिल जाएगी. हर बार नई अनसुनी कहानी की अलग अंदाज में होगी बयानी. कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
4: कथा सुधा में हम सुन रहे हैं मुंशी प्रेमचंद की कहानी आभूषण. पिछली कड़ी में आपने सुना
5: शीतला के पति का नाम विमल सिंह था. उनके पुरखे किसी जमाने में इलाकेदार थे लेकिन अब इस घर की दशा हीन हो गई है. सुरेश सिंह के पिता जमींदार के काम में दक्ष थे. विमल के पास सवारी का टट्टू भी न था. उसे दिन में 2 बार भोजन भी मुश्किल से मिलता था. उधर सुरेश के पास हाथी, मोटर और कई घोड़े थे. 10-5 बाहर के आदमी नित्य द्वार पर पड़े रहते थे पर इतनी विषमता होने पर भी दोनों में भाईचारा निभाया जाता था. सुरेश विद्या प्रेमी थे. हिंदुस्तान में ऊंची शिक्षा प्राप्त करके वो यूरोप चले गए और सब लोगों की शंकाओं के विपरीत वहां से आर्य सभ्यता के परम भक्त बनकर लौटे. पहले वो घर वालों के बहुत जोर देने पर भी विवाह करने को राजी नहीं हुए थे पर यूरोप से लौटने पर उन्होंने उसी पहले की कन्या से बिना उसके आचार विचार जाने हुए विवाह कर लिया. उसी सौभाग्यवती वधू को देखने के लिए आज शीतला अपनी सास के साथ सुरेश के घर गए.

मध्यम लहरी 249° आठेक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. प्रसारणात आपल्यासोबत मी शुभांगी चव्हाण. श्रोतेहो नमस्कार. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पंकज उधास आणि साधना सरगम यांनी गायलेलं मोहरा या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे विजू शाह यांचं आणि रचना आहे इंदिवर यांची.

पंकजुदास आणि साधना सरगम यांनी गायलेलं मोहरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अभिजित अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरात धडकन या चित्रपटातील गीत. समीर यांच्या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो, धडकन या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुनिधी चौहान यांच्या स्वरात फरेब या चित्रपटातील गीत. रचना आहे सय्यद कादरी यांची आणि गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फरेब या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातील गीत. गीताला स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा, संगीत आहे अनु मलिक यांचं आणि रचना आहे राणी मलिक यांची.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते किंवा एखादी संधी हातातून निसटते किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत. आणि तो विषय म्हणजे द आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो. पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते. पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही. बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते आणि अशावेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्यही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागेत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात

पण अनुभवही नसतो. दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो. पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात.

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय आहे ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचाय. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते, तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये. अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत, अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत, अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537° सेल्सिअस आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती। श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसूटपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका।

केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ज्ञानोबा एस पडळकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या आता आपण ऐकूया.

0: देवा
1: हो
0: या गोकुळ नगरीला श्री कृष्ण भगवान लागला होता राज्य करायला आणि 16,108 बायका होत्या कृष्ण भगवंताला
1: असायला मातृभागा त्यावेळेला
0: एके दिवशी नारद मुनी आला त्या गोकुळ नगरीला
1: आणि काय आला होता बघा बोलायला
0: श्री कृष्णाने रुक्मिणा पानविडे खात बसली होती पंचाळ सोप्याला
1: होय
0: कृष्णान पाहिलं ते कृष्णाला बघून काय म्हणतो नारद मुनी त्या वत आला
1: काय लागलं होतं बघा त्या नारद मुनी बोलायला
0: देवा
1: हो
0: पकू पक्ष्याला मानव लोकाला मूक जनावरला सगळ्याला क्रेडिट डाव खेळता येत या
1: असं म्हणून लागला होता बोलायला
0: आणि तुम्हाला देखील 16,108 बायका द्या
1: होय
0: मला एकंदर कुठं आहे का जगात क्रेडिट खेळण्याकरता
1: असं म्हणून लागला होता श्रीकृष्ण भगवंताला बोलायला
0: कृष्णाने विचार केला म्हणाला कृष्ण काय म्हणतो त्यावेळेला स्वतः नारद मुनीला
1: काय लागलं होतं बघा श्रीकृष्ण भगवंत सांगायला
0: मी तुला बायको पाहिजे म्हणगे
1: तर
0: तुझी काम वासना फिरली मग असं कर माझी 16,108 बायका द्या
1: हो हाय दे गे
0: त्यातली ज्या बायको पाशी मी नाही ज्या राणीपाशी मी नाही ती बायको घेऊन जा माझी
1: असं म्हणू लागला होता श्री कृष्ण भगवान सांगायला बघा त्या नारद मुनीला
0: नारदान विचार केला रुक्मिणा संग पाणी खात कृष्ण बसला या आपण जाऊ मात्र स्वतः जाऊ दुसऱ्या राणीच्या वाड्याला
1: असं म्हणून लागला होता विचार करायला
0: मग सतीभामाच्या वाड्याला त्या वेळा नारद मुनी
1: जसं मात्र बघा ती गेलेला असायला

0: नारद मुनी पळत धावत सत्यभामाच्या वाड्याला गेला आणि दरवाजा उघडून बघतो आत कृष्ण आणि सत्यभामा पाणी उड्या खात बसली होती.
1: आणि तेवढ्यात मात्र काय झालेलं असेल बघा.
0: नादान विचार केला आता मात्र राधीच्या वाड्याला जावा बा.
1: होय
0: म्हणून राधाबाईच्या वाड्याला पळत गेला
1: आणि
0: दरवाजा उघडून बघतो तत्त सुद्धा श्रीकृष्ण आणि राधाबाई पाणबुड्या खात होती.
1: काय ही काय बोट घालण्यासारखी दिसत नाही.
0: नारद मुनीने विचार केला
1: आणि
0: 16108 बायकाच्या घरला गेला तर तिथं जिथं जाईल तिथं कृष्ण दिसत होता.
1: होय
0: मग पळून पळून कंटाळा नारद
1: आणि घरी दमून गेला
0: आणि नारद त्या वेळेला यमुनी सांगोळी करायला गेला.
1: हो होय
0: जशी त्या यमुनी नदी त्या वताला
1: जशी मात्र उडी टाकली त्या वेळेला
0: उडी त्या मारला.

0: नारद कंटाळा जसा यमुनी नदीत उडी मारला पाण्यात
1: होय
0: आणि जसं वर येऊन बघतोया तर नारद असलेला नारी झाला
1: होय होय.
0: मग नारदाला विचार पडला देवा या श्रीचं रूप घेऊन मी या गोकुळ नगरात मी कसं तोंड दाऊ त्या श्री कृष्ण भगवंताला
2: आणि कशाला जायच मी आता तिकडे
0: कुठतरी जाऊया या जंगलात
2: असं म्हणून लागला होता नारद मुनी बघा विचार करायला लागला होता रानुमाळ फिरायला
0: नारद मुनी त्या वेळेला हिंडत फिरत
2: जसा मात्र बघा निघून गेला.

0: देवा नारद मुनी मात्र तोंड होईल तिकडे पळू लागला
1: आणि
0: तसंच दिवस गेला मावळ्याला कोड पडलं नारद मुनीला काळूक झालं
1: हो हो
0: आता कोणाच्या वाड्याला जाव कुठे मुकाम करावं कोण मला ठून गेल देवा
1: असं नारद मुनीला कोड पडलं होतं सुरत्या त्या वेळेला
0: रात्रीच्या वेळेला नारद पुढे जाता जाता साधारण दिवा दिसला नारदाला उजड्याच्या रोखांत येऊन नारद गेलेला
1: तसं मात्र नारद निघून गेला बघा
0: एक शेतकरी आपण मळ्यात वस्ती कोपाड घालून राहिला होता बायका पोर तिची गावात होती
1: बरोबर आहे
0: तेवढ्यात विचार केला लांबण मामा मामा म्हणून नारद लागला होता हळी मारायला
1: आणि लागला होता बघा बोलायला
0: शेतकऱ्यानं विचार केला कोण आली ही मात्र या ठिकाणीला म्हणून पुढे गेला
1: तसं मात्र बघा त्या वेळेला
0: बाई
1: हो
0: कुठली कोण आवराचं का लागले फिरायला
1: आले आपली फिरे फिरत
0: मग नारद मुनी नारद नारी झालेला काही म्हणतो शेतकरी दादा
1: काही लाला होता बघा बोलायला
0: मामा
1: हो
0: मला मागे बी कोण नाही पुढे बी कोण नाही
1: अशी आले हिंड हिंड दाबली मी
0: मग मुक्का

0: चेडू ठेवून घेता काय अचेती राहावागे मग जशी मुकाम राहिली नारी त्या वक्ताला शेतकरी दादाच्या कोपटाला
1: तशी मात्र बघा त्या रातुरातला
0: देवा काम वासना फिरली आणि त्या नारीची आणि त्या शेतकऱ्याची त्या वेळेला क्रेडिट आऊट चालू झाला
1: होय
0: त्यापासून त्या नारदाच्या नारीला काही झालं होतं
1: काय झालेलं असायला बघा त्या वेळेला

0: देवा
1: हो
0: नारद मुनीला मात्र त्यावेळा 9 महिना 9 दिवस झालं
1: आणि
0: प्रसवेळा लागल्या.
1: तसं मात्र बघा त्या नारद मुनीला
0: काय झालं होत,
1: प्रसवेळा लागल्या होत्या.
0: 16,108 मुलं झाली. मग श्री कृष्णाला किती बायका होत्या,
1: तेवढीच मुलं झाली होती नारद मुनीला देखील.
0: आणि ती मुलं सध्या काय करते ती माहितीये का,
1: काय करते तर
0: शिपल्यू हाजी 18 युगन जी आहे ती
1: होय.
0: मग ही मुलांची नाव आहे ती
1: असं आहे काय.
0: हा तर त्यावतला विचार पडला नारद मुनीला.
1: जसा मात्र बघा नारद मुनी लागला होता त्या विचार बघा करायला.
0: ही संसार देवा नगू आणि बायकाचा संसार वाईट आहे
1: होय.
0: म्हणून नारद मुनी कंटाळून त्यावतला.
1: जसा मात्र बघा नारद मुनी बघा.

0: नारद यमुनीला गेला आणि अंगुळ केला आणि वर येतात नारीचा नारद झाला.
1: होय
0: नारद पहिल्यासारखा झाला.
1: बरोबर आहे.
0: आणि उभा राहिल्या जागी

0: ज्ञानोबा एस पडळकर आणि सहकारी यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकल्यात. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, सायंकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका साधना शर्मा. इदानीं मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना उक्तं यत् अन्त्योदयस्य भावनया प्रेरितानां निर्धनजनानां कल्याणम् एव गत द्वादशवर्षे

या रूपरेषेनंतर सायंकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. रात्री 8:01 गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल. रात्री 8:15 निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हुसेन बख्श यांनी गायलेला राग रागेश्वरी आपण ऐकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या मंगळवार 9 जून 2026 उद्याची आमची प्रातकालीन सभा सुरू होईल सकाळी 5:50. सभेच्या सुरुवातीला मंगलध्वनी आपण ऐकाल. 6:05 गिरवाणवाणी, 6:10 प्रभातवंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात भेंडी लागवड याविषयीची माहिती वाचकस्वर महेश इनामदार यांचा, 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत या मुलाखतीचा भाग पहिला, सादरकर्ते सचिन लाडोळे. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल 6:55 आणि 6:30. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आपण ऐकाल. 7:20 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:00 आपण ऐकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, त्यानंतर आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आणि त्यानंतर गाणी मनातली आपण ऐकाल. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल. 8:40 चिंतन हा चिंतामणी, 8:55 लखलख चंदेरी, 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात अर्थक्रांती जीवन गौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक तसंच पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवा चे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. 9:30 प्रभातीचे रंग, लेखन विजय कुमार तथा नंदू गुरव, निवेदन यशस्वी जोशी यांचं. 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम, 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो, उद्या दुपारी 12:00 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकाल मुंबई केंद्रावरून. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळेकर आणि त्यानंतर लाईव्ह डाईल इन कार्यक्रम लोणची मुरांबे आणि पाककृती. 1:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल.

1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल, 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2:00 कृषीवाणी, 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल आणि दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो, उद्याची आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात यशवंत आनंदराव सूर्यवंशी आणि सहकारी भारूड सादर करतील. 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून, 6:35 अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांच्या आवडत्या कार्यक्रमात आवड बळीराजाची, शेतकरी बांधवांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून, 8:15 हिंदी भक्ती गीत, 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपली आवड श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंगला जोशी यांनी गायलेला राग केदार आपण ऐकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आता ऐकूया साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, पूर्वीच्या काळी बरं होतं ना, म्हणजे माणसं एकमेकांशी बोलायची, साधेपणा होता आणि त्या बोलण्यातून कोणते अर्थ लावले जायचे नाहीत. आजचा काळ मात्र वेगळा आहे. कोणी अगदी साधेपणानं आपुलकीनं बोलत असेल तरीही मनात शंका येते. मानवी स्वभाव आहे हा, पण त्यातून एखाद्याचा चांगुलपणा खटकतोही. आपल्या मनात वेगळे विचार येतात, अर्थ लावले जातात, आपल्याला भावना ओळखता येत नाहीयेत का? ही आपली समस्या आहे का? आपलं काही चुकतंय का? खर तर आपल्याही आयुष्यात छोटे मोठे प्रसंग असे घडत असतात आणि आपली भूमिका काही वेळा चुकीची ठरते. हे सांगायचं कारण म्हणजे एक छोटासा प्रसंग आजच्या कथेत असणार आहे आणि त्यातून तुम्हाला मी हे सगळं का बोलतीये हे कळणार आहे. ऐकणार आहोत उर्मिला भुरके यांची लघुकथा स्नेह.
1: आले बघा ते, मी नाहीये म्हणून सांगा हा, शरयू आत परत म्हणाली. शरयू, तुला माहितीये मला खोटं बोलायला जमत नाही आणि तुम्हाला माहितीये हा माणूस मला मुळीच आवडत नाही. शरयूचा आवाज चढला, बेल वाजली, परेशनं दरवाजा उघडला. दारात प्रमोद हसत उभा होता. हे या प्रमोदचे

0: आहेत, काय म्हणताय?
1: मी मस्त. आपला नेहमीचा रिवाज, पहिला तिळगुळ तुम्हाला द्यायचा. आप्पा आपल्या या रिंगमध्ये सगळ्यात मोठे, त्यांचा पहिला मान म्हणून पहिल्या वर्षापासून तुमचं घर प्रथम.
0: आता आप्पा नसले म्हणून काय झालं?
1: रिवाज तर पाळायलाच पाहिजे.
0: पण वहिनी कुठे आहेत?
1: ती ना आत आहे.
0: शरयू, प्रमोद शेठ आलेत ग, तिळगुळाचे लाडू घेऊन ये.
1: लाडू खावेत तर वहिनींच्या हातचे, हो की नाही वहिनी? प्रमोद आत डोकावत म्हणाला.
0: प्रमोदच्या वागण्या बोलण्यातला अघळपघळपणा शरयूला बिलकुल आवडायचा नाही. जाता येता कुठेही भेटला तरी अगदी जवळकीनं बोलणार, हातात पिशवी असली तर आग्रहानं घेणार आणि अगदी दारापर्यंत सोडायला येणार. इतर पुरुष मंडळी आपापला आप आब राखून जेवढ्यास तेवढं बोलत असताना हा मात्र भीडभाड न ठेवता वाटेल ते बोलत राहणार. सुरुवातीला शरयूही त्याच्याशी मोकळेपणानं बोलत असे, पण नंतर बायकांच्यात त्याच्या वागण्याची खुसफुस सुरू झाली.
1: याला सतत बायकांशीच का बोलायचं असतं? कसं दिसतं ते? मी तर बाई टाळतेच त्याला, कोण एवढा वेळ काढणार?
0: शरयूला पहिल्यांदाच त्याच्या या गोष्टी जाणवल्या, तेव्हापासून मग तीही त्याच्यापासून अंतर राखायला लागली.
1: हे घ्या लाडू, तिळगुळ घ्या आणि कमी बोला असं म्हणायचं का भाऊजी?
0: शरयूनं हसत टोमणा मारला.
1: वहिनी, तेवढं जमायचं नाही आपल्याला. गप्पा हेच आमचं चार्जिंग. अहो, जोडलेली माणसं हीच आमची संपत्ती.
0: कॉफी घेऊन अर्धा तास गप्पा मारून प्रमोद निघून गेला.
1: साधा सरळ माणूस आहे, तुम्हा बायकांना त्याचा एवढा राग का म्हणून येतो मला काही समजत नाही.
0: तुम्हाला नाही समजणार, शरयू ठसक्यात म्हणाली.
1: ते सगळं राहू दे, माझे कपडे आले का इस्त्री करून?
0: उद्या बॅग भरायला हवी, परवा सकाळी लवकर निघणार आहोत आम्ही.
1: लक्षात आहे माझ्या.
0: हे शेठ पण येणार आहेत का?
1: या विंग मधले तुम्ही सगळे जाणार आहात म्हणून म्हटलं.
0: तो नाही येणार, त्याच्याकडे काही कार्यक्रम आहे म्हणे.
1: शरयूनं काय तर बाई म्हणत मान उडवली.
0: बिल्डिंग मधल्या जेंट्स लोकांची ट्रीप गेली म्हटल्यावर बायकांचा सिनेमाचा प्रोग्राम ठरला. दुपारी 4 शो होता. आपापल्या सोयीनुसार सगळ्या बाहेर पडल्या. शरयूला थोडा वेळ लागल्यामुळं ती घाई गडबडीत पार्किंगमध्ये पोहोचली तर प्रमोद त्याची 4-व्हीलर बाहेर काढत होता. आता फुकट हा वेळ काढणार म्हणून शरयूनं पटकन गाडी काढली आणि भरकन गेट बाहेर आली.
1: हुश, सुटले बाई, असं मनात म्हणेपर्यंत कुठून तरी एक कुत्रा आडवा आला. गाडी फास्ट होती. शरयूनं पटकन उजवा ब्रेक लावला आणि काय होतंय कळायच्या आधीच गाडी आणि ती दोघंही खाली पडली. मोठा आवाज झाला. शरयूला क्षणभर कळायचं बंद झालं. कळलं तेव्हा ती उठायला लागली तर पाय गाडीखाली आला होता. माणसं गोळा झाली. होणाऱ्या वेदनेपेक्षा शरयूला जमलेल्या माणसांचं वर्णन आलं. कुणीतरी गाडी उचलली. शरयू उठायला लागली पण तिला उठताच येईना.
0: थांबा थांबा वहिनी, पायाला मुका मार लागलाय वाटतं.
1: अशा कशा पडलात?
0: अगं ये वहिनींना धर.
1: ओ बाई, बघत काय बसलात? पुढे या, हात द्या त्यांना.
0: प्रमोदनं आणि त्याच्या बायकोनं गर्दीतल्या 2 बायकांना बोलवून शरयूला उठवलं. तिला मुळी चालताच येत नव्हतं. प्रमोदनं तिची गाडी ढकलत बाजूला नेऊन लावली. तोपर्यंत शरयू कशी बशी प्रमोदच्या गाडीत बसली.
1: गीताबाईनी, जर आमच्या निमेशला फोन लावता का प्लीज? तिनं प्रमोदच्या बायकोला विचारलं.
0: निमेश, तिचा मुलगा, आज सकाळीच मित्राच्या फार्म हाऊसवर गेला होता. तो रात्री येणार होता.
1: वहिनी, फोन लागत नाही हो निमेशचा.
0: रेंज नाहीये का तिथं?
1: गीता म्हणाली.
0: अरे देवा, आता कुणाला बरं बोलवावं?
1: शरयूला वेदनेपुढे काही सुचेना.
0: तिनं डोळे मिटले.
1: जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोडा मला आणि तुम्ही जा. तुम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे ना?
0: कसं बसं ती म्हणाली.

0: कार्यक्रम नंतर वहिनी, आधी तुम्हाला कुठं आणि किती लागले ते बघूया, प्रमोद म्हणाला. तिला हॉस्पिटलला नेऊन एक्सरे काढून पायाला प्लास्टर घालेपर्यंत 7 वाजून गेले. सुदैवानं इतर कुठं लागलं नव्हतं. गीताच्या वडिलांच्या 75वा कार्यक्रम असल्यामुळं प्रमोदनं तिला पुढं पाठवलं. शरवीला कसं तरी वाटत राहिलं. प्रत्येक ठिकाणी प्रमोदची आस्था बघून प्लास्टर घालणाऱ्या डॉक्टरनी विचारलं, या कोण तुमच्या? अहो, आमच्या स्नेही आहेत या, आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. शरयूला तो शब्द फार आवडला, स्नेही. खरंच काही भावना विसरून चाललो आहोत का आपण? निव्वळ स्नेह असू शकतो हा विश्वास उरला नाही का आपल्यात? तिला परेशचे शब्द आठवले, साधा सरळ माणूस. निव्वळ स्नेह जपणारी अशीही माणसं असू शकतात, नव्हे असतातच. या जाणीवेनं तिचं मन एकदम स्वच्छ नितळ झालं. भाऊजी, तुम्ही निघालात तरी चालेल आता, निमेश गाडी घेऊन येतोय मला न्यायला. शरयूच्या मनातला स्नेह तिच्या आवाजात स्पष्ट उमटला होता.
1: उर्मिला भुरके यांची स्नेह ही लघुकथा आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अशोक पवार यांच्या कविता.
2: कवितेचं शीर्षक आहे ऐरणीचा देव. ऐरणीचा देव माझा घाव सोसतो आहे, मला पोचण्या त्याचे पुढचे पाऊल आहे. ऐरणीचा देव माझा घाव सोसतो आहे, मला पोचण्या त्याचे पुढचे पाऊल आहे. घातलेले घाव सारे फुलासारखे झेलत आहे, घातलेले घाव सारे फुलासारखे झेलत आहे. साठलेले दुःख सारे जीवनात पेलत आहे, साठलेले दुःख सारे जीवनात पेलत आहे. भाकरी रोज माझी निकाऱ्यावर भाजते, भाकरी रोज माझी निकाऱ्यावर भाजते. निकाऱ्याची धग सोसून मला बाळ कडू पाजते, निकाऱ्याची धग सोसून मला बाळ कडू पाजते. शाप जन्माला भूक सोसवेना, शाप जन्माला भूक सोसवेना. कुठवर असं चालायचं वडून तानून जोडून, निखाऱ्याची धग सोसलतवर जगायचं. वडून तानून जोडून, निखाऱ्याची धग सोसलतवर जगायचं.

माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे उरलेलं गाव होतं. उरलेलं गाव होतं, जीवन माझं स्थिर नाही पायी अस्थिर वाळू. जीवन माझं स्थिर नाही पायी अस्थिर वाळू. काटे कुठे पसरलेले काटा कुठला टाळू. काटे कुठे पसरलेले कुठला काटा टाळू. फाटक्या तुटक्या चिंद्याचं शिवलेलं पाल आहे. ऊन वारा पावसाला लढण्यासाठी ढाल आहे. ऊन वारा पावसाला लढण्यासाठी ढाल आहे. संकटकाळी लढणारं शवाचं गाव होतं. संकटकाळी लढणारं शवाचं गाव होतं. सांगण्यासाठी माणुसकीचं उरलेलं गाव होतं. सांगण्यासाठी माणुसकीचं उरलेलं गाव होतं.

माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पक्षी म्हणून जगेन मी। पक्षी म्हणून जगेन मी, जन्म मरण उपरे घेऊन उपरे जिने जगेन मी। जन्म मरण उपरे घेऊन उपरे जिने जगेन मी, पंखामध्ये बळ घेऊन हुशार पक्षी बनेन मी। पंखामध्ये बळ घेऊन हुशार पक्षी बनेन मी। दमतील जेव्हा पंख माझे, दमतील जेव्हा पंख माझे फांदीवरती बसेन मी। दमतील जेव्हा पंख माझे फांदीवरती बसेन मी, ज्यांचे पाय जमिनीवर त्यांना सुखी दिसेन मी।

ज्यांचे पाय जमिनीवर त्यांना सुखी दिसेन मी. झेप घेईन आकाशी उंच उंच भरारी मी, झेप घेईन आकाशी उंच उंच भरारी मी, ढाल करून छातीची बाना करारी ठेवेन मी, ढाल करून छातीची बाना करारी ठेवेन मी. पाखरासारखे किडे मुंग्या खाऊन तरी जगेन मी, पाखरासारखे किडे मुंग्या खाऊन तरी जगेन मी, ज्यांना खाल्लं त्यांच्यासाठी त्यांना शेवटी उरेन मी, ज्यांना खाल्लं त्यांच्यासाठी त्यांना शेवटी उरेन मी. माणूस म्हणून जन्म नको, माणूस म्हणून जन्म नको, माणूस म्हणून मरण नको, माणसापेक्षा खूप बरे पक्षी म्हणून जगेन मी, माणसापेक्षा खूप बरे पक्षी म्हणून जगेन मी.

अशोक पवार यांच्या कविता आपण ऐकल्या. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सायंकाळचे 6:53 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोल मराठीचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर।
2: पहाटेची मनोनिवाऱ्याची झुळूक,
3: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
2: टवटवीत फुलांचा सुगंध,
3: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
2: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
3: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।
2: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
3: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती।

0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।

ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या

0: मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष MSME योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
0: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, केएल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोली भाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 होत आहेत. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे.

या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे. अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे. हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे. जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो. सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे. गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉ पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.

0: वस्तू असो, सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशन मधून अनेक प्राचीन वस्तू ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे. गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले, या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे. गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे. हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे. गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाही तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे. श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे. आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचं आहे पण त्याचवेळी संस्कृतीची पाळेमुळे घट्ट ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे विकास दी विरासत दी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीचे जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत उचवून त्याचे लोकशाहीकरण केले. जसं आपलं आयुर्वेद असेल योग असेल हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा धातूचा तुकडा नाही तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली. म्हणजेच काय तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे ते मागच्या 12 वर्षात आपण बघितलं. म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय तो याच्यामुळेच की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे समाज म्हणून देश म्हणून.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडला, याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
2: मागच्या 12 वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागला आहे म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे त्याला स्वीकारलंय. जसं दिव युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं ती पण भारताच्या आध्यात्मिकतेला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव होता तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्संस्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसतं प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे जसं आपण म्हणून कंबोडिया, व्हिएतनाम इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
1: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला, त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या, या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
2: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मिसेज देखील तर भारताचा हा खूप मोठा विजय मानायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 700 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा

0: तिथनं आपण सन्मानाने परत आणले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
1: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्य पथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली, या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
0: पंतप्रधानांनी हे जे काय पंचप्रण दिलंय याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष अगोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची, त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले, जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय, तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा हा सर्वात मोठा सन्मान आणि वसाहतवादी जी काही मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. नंतर दुसरा राजपत्ती कर्तव्य पथ. आता राजप्रथा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच मतीने आपण आज राबवत होतो आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या, न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्याय प्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी, त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसीद्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय, तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी, त्याकरता राजपत्ती कर्तव्य पथ असा नवीन प्रभाव सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती, त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढीपुढे जात होता, त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
1: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू, अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्याल?
0: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदर हे सरकार घालतं. म्हणजे काय, तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट्स इन ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे, मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे. त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं, त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजीकरण करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. त्याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा जसं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रूपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस, यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुलिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते, ते आपण रद्द करवण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू, म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये काशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक घडणघडणी आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं, परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वारशाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, तंट्याबील यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत

0: विश्व गुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मूळ खूप आवश्यक असतात. कुठलाही देश बघत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मूळ घट्ट असतात, आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य कृतीने काम करीत आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 239 अंश आठिक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:28 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:30 होत आहेत. माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.
1: संध्याकाळचे 7:30 आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधव भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 8 जून 2026. म्हणजे आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकणार आहोत. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. चला ऐकूया.
0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार.

म्हणजे आपल्या घराच्या कार्यापासून पूजेच्या कार्यापर्यंत झेंडूचं फूल आजच्या काळात अत्यावश्यक झालंय. चला तर याच अनुषंगाने आजचा पहिला विषय आपण ऐकूया, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन. आणि याविषयीची माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे. चला तर ऐकूया आजचा पहिला कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन, आणि या महत्वपूर्ण विषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे, सहयोगी प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर येथून. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: मॅडम, आजचा जो आपला विषय आहे याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की झेंडू पीक लागवडीच्या नियोजनात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?
1: झेंडू फुलपीक जे अत्यंत कमी खर्चात आणि वर्षभर मागणी असणारं हे फुलपीक आहे. यशस्वी आणि नफा मिळवून देणाऱ्या झेंडू लागवडीकरिता हवामान, योग्य जातीची निवड, लागवडीसाठी अंतर, खताचे अचूक नियोजन आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य वाणाची आणि योग्य वेळी लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.
0: मॅडम, यानंतर सांगा, झेंडू पिकाची लागवड करताना बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकाची लागवड केव्हा करावी?
1: आता बघा, झेंडू पिकाची लागवड ही प्रामुख्याने तिन्ही हंगामात होते भारतामध्ये. खरीप महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये रोपे तयार करून जुलै महिन्यामध्ये रोपाची पुनर्लागवण आपण मुख्य शेतात करावी लागते. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर महिन्यात रोपे तयार करून ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची लागवड करावी. उन्हाळ्यासाठी जानेवारीमध्ये बियाण्यापासून रोपे तयार करून फेब्रुवारीमध्ये त्याची लागवड करावी. आता शेतकरी बंधूंनी मार्केटच्या झेंडूची लागवड करायची असेल तर मार्केट टार्गेट करून, म्हणजे बाजारपेठेच्या मागणीनुसार, जसं गणपती पूजनासाठी आपल्याला झेंडू पाहिजे असेल मार्केटमध्ये तर जून महिन्यामध्ये, दसऱ्याच्या सणासाठी आपल्याला मार्केटमध्ये झेंडू आणायचे तर जुलैमध्ये, दिवाळीसाठी आपल्याला फुले मार्केटमध्ये आणायची असेल तर जुलै ऑगस्ट मध्ये, तसेच नाताळ सणासाठी ऑक्टोबर मध्ये झेंडू फुलाची लागवड केली पाहिजे. महाशिवरात्रीमध्ये आपण लागवड केल्यास फुले गुढीपाडव्याच्या वेळेस किंवा रामनवमीच्या वेळेस, तसेच उन्हाळ्यामध्ये लग्न समारंभ खूप असतात त्यावेळेस सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. समजा टप्प्याटप्प्याने, एक वेळा लागवड न करता टप्प्याटप्प्याने, म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतराने झेंडू पिकाची लागवड केल्यास वर्षभर मागणीनुसार झेंडू फुलाचा पुरवठा बाजारपेठेत आपल्याला करता येऊ शकतो.
0: मॅडम, यानंतर सांगा, झेंडूचे उत्पादन चांगले मिळवण्यासाठी कोणत्या जाती लागवडीसाठी निवडाव्यात?
1: आता बघा, झेंडू मध्ये दोन प्रकार आहेत, एक आफ्रिकन झेंडू आणि दुसरा आहे फ्रेंच झेंडू. तर व्यापारी दृष्ट्या आफ्रिकन झेंडूची लागवड जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. तर या प्रकारामधली झाडे जी आहे ती उंच असतात, 1 ते 1.5 मीटर उंची पर्यंत असतात आणि फुलांचा आकार सुद्धा मोठा आणि फुले गेंदेदार असतात. तर या प्रकारामध्ये आपण येलो सुप्रीम, क्रॅकर जॅक, हवाई अलास्का, आफ्रिकन येलो, आफ्रिकन ऑरेंज, आफ्रिकन डबल ऑरेंज, क्लायमॅक्स, सन जायंट यासारख्या जातीची आपण लागवड करू शकतो. आता दुसरा प्रकार आहे फ्रेंच झेंडू. या प्रकारातली झाडे जी आहे ती बुटकी असतात, 30 ते 40 सेंटीमीटर उंचीची असतात आणि झुडपासारखी वाढणारी असून त्याला भरपूर अशा फांद्या असतात. फुलाचा जो आकार आहे तो अत्यंत लहान व मध्यम असतो. या प्रकारातली फुले जी आहे ती बगीच्यामध्ये रस्त्याच्या कडेने ताटव्यासाठी लावता येतात. यामध्ये डबल मिक्स, अर्पिता, बटर स्कॉच, बटर बॉल, पाईन ऍपल, येलो बॉल, लेमन ड्रॉप, पिन सोपी यासारख्या जाती आहेत. त्याचप्रमाणे काही सुधारित जाती सुद्धा IARI आणि IIHR बेंगलोर यांनी विकसित केलेल्या आहे. यामध्ये पुसा बसंती गेंदा, पुसा नारंगी गेंदा, अर्का बानू, ADMU यासारख्या जातीची लागवडीसाठी आपण निवड करू शकतो.
0: उत्पादन वाढीसाठी हवामान आणि जमीन कशी असली पाहिजे?
1: आता हे झेंडू हे वर्षभर येणारे पीक आहे, तरी पण चांगले उत्पादन आपल्याला घ्यायचे असेल तर झेंडू पिकास उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. समजा पाऊस असेल तर अशा वेळेस रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जमिनीचा विचार केल्यास हलकी मध्यम योग्य पाण्याचा निचरा होणारी आणि जमिनीमध्ये कर्बाचे किंवा सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर असावे. जमिनीचा जो सामू आहे तो 6 ते 7.5 दरम्यानमध्ये असावा.
0: मॅडम, यानंतर सांगा की झेंडू पिकाची अभिवृद्धी कशाद्वारे करतात?
1: आता झेंडू पिकाची अभिवृद्धी जी आहे ती बियाण्याद्वारे रोपे तयार करून करतात आणि रोपे तयार झाल्यानंतर त्याचे स्थलांतर हे मुख्य शेतामध्ये केले जाते. यासाठी रोपे लागवडीच्या 1 महिन्या अगोदर गादी वाप्यावर किंवा प्रोट्रे मध्ये बियाण्याची पेरणी करून रोपे तयार करावी. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रासाठी सुधारित जाती असेल तर 650 ते 1200 ग्रॅम बिया

0: लागते आणि समजा संकरित जाती असेल तर 200 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. बी पेरणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी रोपे तयार होतात आणि ही जी तयार झालेली रोपे आहे ते मुख्य शेतामध्ये आपण लावतो.
1: मॅडम, यानंतर सांगा की यासाठी जमिनीची पूर्वतयारी किंवा मशागत करावी लागते का?
0: होय, झेंडूची जी मुळे आहे ती फार उतार असतात. जमिनीची 1 ते 2 वेळा चांगली नांगरणी करून घ्यावी. त्यानंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्या. त्यामध्ये काही धसकटे असतील, तण असेल ते वेचून घ्यावे आणि हेक्टरी चांगले कुजलेले 10 ते 15 टन शेणखत जमिनीत मिसळावे. त्यानंतर हंगामानुसार सरीवरंबे किंवा सपाट वापे तयार करावे आणि जमीन लागवडीसाठी तयार करावी.
1: मॅडम, यानंतर आम्हाला सांगा की झेंडू लागवड किती अंतरावर करावी?
0: तर झेंडू लागवड करताना हंगामानुसार लागवडीतील अंतर ठरवावे. तर पावसाळी हंगामात म्हणजे खरीप हंगामध्ये 60 बाय 60 किंवा त्याला 2 फूट बाय 2 फूट अंतरावर लागवड करावी किंवा 2 फूट बाय 1.5 फूट अंतरावर लागवड करावी म्हणजे 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर. हिवाळी आणि उन्हाळी हंगामात 45 बाय 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट बाय 1.5 फूट अंतरावर आणि 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. बुटक्या ज्या जाती आहेत त्याची लागवड जसं फ्रेंच मेरीगोल्ड जो आहे त्याची लागवड 30 बाय 30 सेंटीमीटर वर करावी. आणि लागवड करते वेळेस आपण पहिले वापे ओले करून वापसा आल्यानंतर रोपाची पुनर्लागवड जी आहे ती सकाळच्या अथवा सायंकाळच्या वेळेस करावी. आणि लागवड करताना काळजी घ्यावी की एका ठिकाणी एकच रोप लावावे आणि तेही चांगले निरोगी रोप लागवडीसाठी निवडावे.
1: झेंडू पिकाला खत आणि पाणी व्यवस्थापनाविषयी आपण काय सांगाल?
0: चांगल्या उत्पादनासाठी फुलांचा चांगला मोठा आकार येण्यासाठी आणि भरपूर उत्पादनासाठी कोणत्याही पिकाला खत देणं आणि पाणी देणं आवश्यक असते. त्यासाठी झेंडू पिकासाठी जमीन तयार करत असताना आपल्याला 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळायचे आहे. त्यानंतर लागवडीपूर्वी यामध्ये प्रति हेक्टर 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश टाकावे आणि जमिनीत मिसळून द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्यानी म्हणजे 30 दिवसांनी 50 किलो नत्र त्या पिकाला द्यावे. म्हणजे रासायनिक खताची जी मात्रा आहे ती 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश प्रति हेक्टरी झेंडूला लागते. आता पाणी व्यवस्थापनाविषयी बोलायचं झाल्यास खरीप हंगामामध्ये समजा पाऊस नसेल, खूप उघडीप असेल अशा वेळेस गरजेनुसार पाणी द्यावे. हिवाळी हंगामात 7 ते 8 दिवसाच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या आल्यापासून तोडणीपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. काही शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन असतात तर अशा वेळेस ठिबक सिंचनाचा सुद्धा उपयोग करून झेंडू पिकाला पाणी देता येईल.
1: मॅडम, यानंतर सांगा झेंडू पिकात आणखी कोणती महत्वाची कामं करू शकतो?
0: आता झेंडू पीक लागवडीनंतर त्याला अंतर मशागतीमध्ये आपल्याला खुरपणी करणे आवश्यक असते. कारण लागवड केल्यानंतर रोपे जोम धरू लागतात आणि रोपाची चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने खुरपणी करणे गरजेचे असते. पिकामध्ये जे काही तण असेल ते फुलावर येण्यापूर्वी काढावे. दुसरे महत्वाचे काम झेंडू पिकामध्ये आपल्याला करायचे आहे, रोपे लागवडीच्या नंतर 20 ते 30 दिवसानंतर झेंडू पिकाचे जे मुख्य फांदी जी आहे त्याचे शेंडे खुडावे. यामुळे काय होईल की झेंडूच्या आजूबाजूला याला आपण पिंचिंग बनतो आणि यामुळे झेंडूच्या झाडामध्ये शाकीय वाढ चांगली होऊन जेवढ्या जास्त फांद्या असतील तेवढे जास्त त्याच्यावर फुले येतात. त्यामुळे फुलाची संख्या ही वाढते आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. तिसरे म्हणजे जिब्रेलिक ऍसिड 200 ppm च द्रावण करून 30 दिवसानंतर झेंडू पिकावर फवारावे. यामुळे लवकर फुलधारणा होते, फुलाचा आकार मोठा होतो आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. समजा तिसरं म्हणजे आपल्याला पिंचिंग करायची नसेल तर अशा केस मध्ये आपल्याला 30 दिवसांनी सायकोसिल जे आहे 40 ppm या संजीवकाची फवारणी केल्यास झाडाची उंची कमी होऊन शाकीय वाढ होते व उत्पादनातही वाढ होते.
1: मॅडम, सरतेशेवटी आम्हाला सांगा की फुलाची काढणी केव्हा करावी आणि हेक्टरी उत्पादन किती मिळू शकतात?
0: आता फुलाची योग्य काळजी घेतल्यास 2 ते 2.5 महिन्यांनी फुलाची तोडणी सुरू होते. सुट्या फुलासाठी देठ विरहित पूर्ण उमललेली फुलाची तोडणी करावी. पुष्प किंवा आपल्याला फुलदाणी ठेवायची असेल तर देठासोबत फुले उमललेली फुले तोडावी. फुले सकाळच्या अथवा संध्याकाळच्या वेळेस तोडावी. आता फुले तोडल्यानंतर ती सावलीत आणावी, प्री कुलिंग करावे आणि सुटी फुले जी आहे ती रंग आकार वजनानुसार त्याची प्रतवारी करावी, बांबूच्या करंडीत भरावी व विक्रीसाठी आपण बाजारपेठेत पाठवावी. आता लांब दंडासोबत आपण फुले तोडली असल्यास त्याच्या जुड्या करून वर्तमान पत्रामध्ये गुंडाळावी व ते खोक्यामध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. आता उत्पादनाचा विचार केल्यास उंच जातीपासून 7 ते 10 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते तर बुटक्या व मध्यम उंचीच्या जातीपासून

0: हेक्टरी 4 ते 5 टन उत्पादन मिळते.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन या महत्वाच्या विषयी आज आपल्याला माहिती दिली तज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांनी. मॅडम, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना या महत्वाच्या विषयी सांगितलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

वेळी झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपलंच एक आवडतं गीत.

मंडळी या छानशा गीतानंतर वळूया आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी, त्यांच्यात सुद्धा जीव आहे, त्यांच्यात सुद्धा प्राण आहे आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखे आजार होऊ शकतात. चला तर याच विषयी आजचा पुढचा कार्यक्रम आपण ऐकूया. पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याविषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर पी एम सोनकुसळे. चला तर ऐकूया हा कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण, आणि याबद्दलची माहिती देण्याकरता तज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी एम सोनकुसळे, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विकृतीशास्त्र विभाग पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: सर, आजचा जो आपला महत्वपूर्ण विषय आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या की पक्ष्यांचे विविध आजार कोणते.
1: तर सर्वप्रथम आपण माहिती करू घेऊ इच्छितो की पक्ष्यांमधले कुठले कुठले प्रमुख आजार आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम आहे राणीखेत आजार, दुसरा आहे गंबोरो, तिसरा आहे इन्फेक्शियस ब्रांकायटिस, चौथा आहे ई कोलाय, पाचवा आहे साल्मोनेल्ला किंवा पुलरम, आणि सहावा महत्वपूर्ण आजार म्हणजे कक्सिडिओसिस, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात रक्ती आगमन.
0: सर, राणीखेत आजाराबद्दल आम्हाला माहिती द्या की त्याची कारणं कोणते, लक्षणं कोणते.
1: राणीखेत आजार म्हणजे हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा विषाणूपासून आजार होतो. या आजारांमध्ये हा आजार वयाच्या कुठल्याही वयोगटामध्ये येत असतो, मांसल कोंबडी असो, देशी असो किंवा अंडी देणारी कोंबडी असो. आणि या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे पक्ष्यांना घरघर ससा आवाज येतो, श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो, पंखांमध्ये लुळेपणा, पायांमध्ये लंगडेपणा, आणि त्याची मान अशी वरती मोडलेली असतात, म्हणून त्याला मानमोडी असे आजार म्हणतो आपण. या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे हिरव्या कलरची पातळ संडास होणे. तर हे चार पाच लक्षणं आहेत. हे जर लक्षणं आपल्याला आढळून आले तर आपण याला मानमोडी आजार किंवा राणीखेत आजार असा म्हणून त्याला ओळखू शकतो.
0: तर सर, यावर उपाययोजना काय आहे मला सांगा.
1: यावर उपाययोजना म्हणजे हा आजार जर झाला, पक्ष्यांना जर लागण झाली आणि आपल्याला ओळखून आला की हा आजार राणीखेत आजार आहे, तर या आजारावर आपल्याला सरळ सरळ लसीकरण करणं आहे. लासोटो नावाचं लसीकरण आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते लस घ्यायची. जेवढे पक्षी असले, समजा 1000 पक्षी असले, तर 1000 डोजेचं लसीकरण घ्यायचं. ते पाण्याद्वारे किंवा त्यांच्या डोळ्याद्वारे आपण करू शकतो. कमी जर पक्षी असतील, 50, 100 किंवा 200, तर चांगलं आहे की तुम्ही त्यांना डोळ्याद्वारे ते लसीकरण द्या. आणि जास्त जर पक्षी असतील 500 च्या वर, तर उत्तम आहे की त्याला तुम्ही आपण पाण्याद्वारे लसीकरण करू शकतो. पाणीद्वारे किंवा डोळ्याद्वारे जेव्हा जेव्हा तुम्ही लसीकरण कराल, ते पाणी जे लस आहे, लसीचं जे पाणी आहे, हे थोडस थंड असायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला बर्फाचा तुकडा टाकावा लागतो.
0: नक्की सर. यासारखं सर गंबोरो आजार आपण म्हणालात, याही बद्दल माहिती द्या की कारण काय, लक्षण काय.
1: गंबोरो आजार हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जनरली महत्वपूर्ण म्हणजे 3 ते 6 हप्त्याच्या वय असलेल्या पक्ष्यांना हा आजार होतो. याची लागण 3 ते 6 हप्त्याचे वय गट जे असतो त्या पक्ष्यांना होतो. या आजारामध्ये मुख्य लक्षण म्हणजे फार तीव्र गतीचा त्यांना ताप येतो. ताप येऊन त्याला पांढऱ्या रंगाची पातळ संडास होते आणि पक्ष्यांमध्ये थोडस कंपन असते. जसं आपल्याला थंडी वाजून ताप येतो, तसंच पक्ष्यांना सुद्धा थंडी वाजून ताप येतो तीव्र गतीचा, आणि पांढऱ्या रंगाची संडास होते. तर या लक्षणावरून आपल्याला समजते, हे लक्षण आणि वयोगट याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हा गंभीर आजार असू शकतो.
0: गंभीरवर उपाययोजना काय असू शकते.
1: हा आजार जर ओळखला आणि याची लागण जर झाली पक्ष्याला, तर आपल्याला हा आजार आल्यानंतर आपल्याला लसीकरण नाही करायचं आहे. कारण लसीकरण केलं तर त्याच्यामध्ये मृत्यूदर जास्त वाढेल. आजार आल्यानंतर लसीकरण करायचं नाही, तर फक्त जे आपल्याला लक्षणानुसार त्याला आपल्याला थोडस उपचार करायचा आहे. तर जसा ताप येतो, तर पॅरासिटामॉलची टॅब्लेट द्या. एक टॅब्लेट तुम्हाला 500 mg टॅब्लेट 50 किलो वजन पक्ष्याच्या वजनामागे देऊ शकता. तसेच त्याच्यामध्ये पक्षी दाना कमी खातो, तर तुम्ही त्याला लिव्हर टॉनिक द्या. आणि याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, तर रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर बरेच काही सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई चं प्रिपरेशन मार्केटमध्ये तयार आहे, तर ते तुम्ही देऊ शकता. आणि हा आजार होऊ नये, याचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण याला पक्ष्यांना 13व्या किंवा 14व्या दिवशी गंभीरची लसीकरण करायला पाहिजे.
0: या अनुषंगाने आम्हाला इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस बद्दल सुद्धा माहिती द्या.
1: इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे आणि यामध्ये 3 प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे

0: श्वासनलीला त्रास होणे, जो म्हणजे श्वासनली जी आपली श्वसन प्रक्रिया आहे त्याला तो आघात करतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये अंड्याची जे क्षमता आहे ती कमी करतात. आणि तिसरं म्हणजे अंडी उत्पादन कमी होतं त्यामध्ये. आणि चौथं म्हणजे जे पथरी असते, जे त्यांच्या ज्या किडनी असतात त्या सुद्धा त्यांना आघात करतो आणि त्यामुळे त्याला पांढऱ्या रंगाची संडास येते. यामध्ये पक्ष्यांना वजन कमी होणे, अंडी उत्पादन कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, हे असे आपल्याला लक्षणे आढळतात. हा आजार होऊ नये याच्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळा याचं लसीकरण करायचं आहे. 1 ते 5व्या ते 6व्या दिवशी, तिसरं म्हणजे 28 ते 30 दिवसाच्या मधात, आणि चौथा म्हणजे 75व्या दिवशी. शेवटचं म्हणजे चौथ्यांदा म्हणजे जेव्हा पक्षी 16 हप्त्याचा होतो, जर तो अंडी देणारा पक्षी असेल तो 16 हप्ते तुम्ही लसीकरण करू शकता आणि या आजाराचा तुम्ही प्रादुर्भाव कमी करू शकता.
1: ई कोलाय जर आपल्या पक्ष्यांना झाला तर त्याची काय कारण, लक्षणं आणि त्यावर उपचार आपण कसं करू शकतो याबद्दल सांगा.
0: ई कोलाय हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे. जर तुमचं व्यवस्थापन जर खराब असेल, जसं पाणी खराब असेल किंवा पाणी पक्षी खराब करत असेल वारंवार आणि तेच पाणी जर प्याला दिलं तर त्यावरून आपल्याला ई कोलाय आजार येतो. या आजारामध्ये पक्ष्यांची वाढ खुंटते, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे. तर यावर लस काही तशी उपलब्ध नाहीये आणि लसीचं काही कारणही नाही. आजार जर झाला तर यावर कुठल्याही प्रकारचं एक अँटीबायोटिक आणि लिव्हर टॉनिक ते तुम्ही देऊ शकता. दुकानांमध्ये भरपूर फार्मसीमध्ये अँटीबायोटिक उपलब्ध आहेत, जसे की डॉक्झीसायक्लिन, निओमायसिन, याचं तुम्ही कॉम्बिनेशन देऊ शकता किंवा सेफॅलेक्झिन याचं सुद्धा देऊ शकता. तर हे अँटीबायोटिक 1 ग्रॅम 2 लिटर पाण्यामध्ये तुम्ही कंटिन्यू 24 तास पाण्यामध्ये देऊ शकता आणि सोबत लिव्हर टॉनिक देऊन त्याचं निर्मूलन करू शकता.
1: सर, यासोबत साल्मोनेलोसिस किंवा पुलोरम हे सुद्धा आजार जीव घेणे असे आहेत, याही बद्दल सांगा.
0: साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार जनरली 1 ते 10 दिवसाच्या पक्ष्यांच्या वयोगटामध्ये आपल्याला दिसतो. हा आजार आपल्या फार्म मध्ये पण होऊ शकतो किंवा हॅचरी मधून पण, जिथून आपण पक्षी घेतले तिथून पण येऊ शकतो. माझं असं म्हणणं आहे की चांगल्या नामांकित हॅचरी मधून किंवा अंडी उगवणी केंद्रामधून तुम्ही पक्षी घ्या. आणि समजा जर हा आजार तुमच्या फार्म मधून जर लागण झाली किंवा 1 ते 5 दिवसाच्या वयोगटामध्ये पक्ष्यांमध्ये जास्त मर्तुकी असली, जसे छोटे होऊन मरतात आणि श्वास घ्यायला त्रास होते, किंवा मर्तुकी जर जास्त असली तर साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार असावा असे आपण गृहीत धरू. या आजारामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाची संडास होते आणि पक्ष्यांची वाढ खुंटते आणि पहिल्या 5 दिवसांमध्ये मर्तुकीचं प्रमाण जास्त असते. जेव्हा पांढऱ्या रंगाची संडास किंवा छोटा पक्षी जास्त मरत असला असं जर दिसले आपल्याला, असं समजाव का हा पुलोरम आहे, सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये जर मर्तुकी असली तर या आजारामध्ये कुठल्याही प्रकारचा एक अँटीबायोटिक, मगाशी जसं सांगितलं मी, सेफॅलेक्झिन किंवा निओमायसिन आणि डॉक्झीसायक्लिनचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता आणि सोबत परत लिव्हर टॉनिक देऊन याचं निर्मूलन करू शकता.
1: कॉक्सिडियोसिस सुद्धा हा एक भयानक आजार आहे, तर याबद्दल सांगा, कारण लक्षण आणि यावर उपचार कसा काय करायचा.
0: कॉक्सिडियोसिस याला आपण रक्ती आगमन म्हणतो, कारण की विष्ठेमध्ये रक्तस्त्राव होतो किंवा विष्ठा ही रक्ताचीच येते म्हणून याला रक्ती आगमन म्हणतो. हा परजीवीमुळे होणारा आजार आहे आणि या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे पक्ष्याची वाढ खुंटते, मर्तुकीचे प्रमाण अचानक वाढते आणि हा आजार कुठल्याही वयोगटामध्ये येऊ शकतो. तर या आजारामध्ये मुख्यतः व्यवस्थापनावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. पक्ष्यांची जे गादी असते ज्यामध्ये आपण तूस टाकतो किंवा धरांचं टाकतो किंवा माती टाकतो, तर तो कधीही ओला नसावा. जिथे जिथे ओला झाला असेल तर त्याला काढून टाकावा. आणि एवढं करून सुद्धा जर हा आजाराचे प्रादुर्भाव झाला तर त्याला तुम्ही बरेच काही याच्याबद्दल ड्रग्स आहेत ते तुम्ही वापरू शकता, जसे की एम्प्रोलियम आहे, सल्फा ड्रग आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. 1 ग्रॅम 2 लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये 24 तासांमध्ये 5 ते 6 दिवस तुम्ही देऊ शकता. दोन्ही पैकी एकच ड्रग घ्यायचा आहे, दोन्ही एकाच वेळेस नाही द्यायचा आहे. एक ते एम्प्रोलियम घ्या की नाही तर मग सल्फा ड्रग घ्या आणि 1 ग्रॅम प्रति 2 लिटर पाण्यामध्ये 24 हजार पाण्यामध्ये देऊन त्याचं तुम्ही निर्मूलन करू शकता.
1: सर, यासोबत सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत किंवा जोड व्यावसायिक आहेत त्यांना आपण काय सल्ला देऊ शकाल.
0: जर तुम्हाला उत्कृष्टपणे कुक्कुटपालन व्यवसाय योग्यरित्या चांगले यशस्वीपणे पार करायचा आहे तर आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. 1 म्हणजे तुम्हाला लसीकरण करायचं आहे, प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून तुम्हाला आरडीचं, गंबोरोचं, आयबीचं हे लसीकरण करायचं आहे. दुसरं म्हणजे व्यवस्थापन, ज्याला स्वप्न इंग्लिशमध्ये म्हणून मॅनेजमेंट, तुमचं व्यवस्थापन ते योग्य राहिलं पाहिजे. पक्ष्यांना योग्य ती जागा द्या, लाईट द्या आणि पक्ष्यांची जी गादी आहे, जसं तुम्ही तूस टाकतो, धानाचं टाकतो, ते कधीही ओलं नसावं. ओलं झालं तर त्याला काढून टाकावं. आणि पक्ष्यांचं पिल्लू जर तुम्हाला घ्यायचं असलं तर चांगल्या नामांकित हॅचरीमधून चांगल्या क्वालिटीचं घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायोसेक्युरिटी, म्हणजे तुमच्या पक्ष्यांवर जास्त गाड्या यायला नको, जास्त माणसं यायला नको, जास्त माणसाचा आवागमन नको. जे काही आवागमन आहे दुसऱ्या पक्ष्यांचं असो, गाड्यांचं असो किंवा माणसांचं असो, त्यांचं कमी असावं, जेणेकरून बाहेरील जे काही आजार आहेत ते तुमच्या शेडमध्ये म्हणा किंवा तुमच्या फार्ममध्ये येणार नाही. ज्याच्याकरून सर्व बाजूनी तुमच्या शेडवर जे काही जीवाणू किंवा विषाणू आहे त्याचा प्रादुर्भाव किंवा आंतर्भाव होणार नाही आणि तुमच्या पक्ष्यांचा बचाव होईल. जे काही आजार आहेत ते येणार नाही आणि पक्ष्यांची जे काही चांगली व्यवस्था आहे किंवा वाढ जी आहे ती चांगली होईल आणि तुम्हाला योग्य तो नफा होईल.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण या महत्वपूर्ण विषयी आज आपल्या सोबत बातचीत केली.

0: तज्ज्ञ डॉक्टर पी एम सोनकुसळे यांनी. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमचे शेतकरी जे आहेत आणि जोड व्यावसायिक आहेत त्यांना जी माहिती दिलीत महत्वपूर्ण, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

0: तर मंडळी, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याबद्दलची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर पी एन सोनकुसळे यांच्याकडून. तर मंडळी, यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार
1: श्रोते. आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकलं. कार्यक्रमात आता एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं. श्रोते, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आता एक आठवण उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमाची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग या विषयीची माहिती आपणास ऐकता येईल. उद्या या विषयीचा भाग पहिला. आणि उद्याच्या संध्याकाळी माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात गौ कृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपणास ऐकता येईल.

बरे श्रोतो, याबरोबरच माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम संपला तेव्हा निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा पुन्हा उद्या भेटूया. नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 239° 1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100° 6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज

ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

0: शकुंतला यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आता मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि

कोणती शौर्यचक्र प्रदान केली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगार स्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं. गुंतवणूक स्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं. भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं. दरम्यान 2029 लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे. राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरे व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीनमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीनच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं

0: स्पष्ट केले आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावांतच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3, तर मानव सुतार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी, प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीन्समध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:16 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम.

नमस्कार, मी ऋषिकेश बोडस, निवृत्त आकाशवाणी विभागीय कलाकार, 90 वर्षाचा दिव्य प्रवास करणाऱ्या आकाशवाणीचं अभिनंदन आणि शतक साजरं करण्यासाठी शुभेच्छा. अलीकडील 12-15 वर्षाचा काळ सोडला तर आकाशवाणी हे एकमेव श्राव्य माध्यम समाजात होतं, ज्या माध्यमानं लोकांचं ज्ञानवर्धन मनोरंजन केलं. हे सशक्त माध्यम अविरतपणे बहुजन हिताय बहुजन सुखाय काम करत आहे. आकाशवाणीनं समाजाला समाजकारण, आपले अधिकार

0: श्राव्य माध्यम समाजात होतं, ज्या माध्यमानं लोकांचं ज्ञानवर्धन मनोरंजन केलं। हे सशक्त माध्यम अविरतपणे बहुजन हिताय बहुजन सुखाय काम करत आहे। आकाशवाणीनं समाजाला समाजकारण, आपले अधिकार आणि कर्तव्य, राजकारण, कृषी क्षेत्र संचालन, वैद्यकीय क्षेत्र समुपदेशन अशा या आणि अनेक क्षेत्रामध्ये समृद्ध केलेलं आहे। लोकांच्या ज्ञानाच्या समजुतीच्या कक्षा त्यामुळे रुंदावल्या। संस्कृती संवर्धन आणि सांस्कृतिक ठेवा जपण्याचं आणि त्याचं वर्धन करण्याचं आकाशवाणीचं कार्य वाखाणण्याजोगं आहे। संगीत क्षेत्र हा आकाशवाणीनं जपलेला फार मोठा ठेवा आहे। त्या त्या प्रांतातलं समृद्ध संगीत आकाशवाणीनं नफ्या तोट्याचा विचार न करता लोकांना ऐकवलं। त्या त्या प्रदेशातले हरहुन्नरी कलाकार गायक वादक शोधले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं। शास्त्रीय संगीत गायन वादन हे फक्त एकेकाळी काही मर्यादित लोकांसाठी उपलब्ध होतं, ते जनसामान्यांना सहज उपलब्ध झालं ते आकाशवाणीमुळंच। देशातील मोठमोठे दिग्गज कलाकार आकाशवाणीनं लोकांच्या पुढं सादर केले, जे येरवी लोकांना कधीच सहज ऐकता आले नसते। सर्वच संगीत प्रकाराच्या कलाकारांना परीक्षून, त्यांची प्रतवारी करून, त्यांना लोकांच्या पुढं सादर करून, कलाकारांना त्यांची श्रेणी सुधारून पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर येण्यास आकाशवाणीनं उद्युक्त केलं। त्या त्या प्रांतातील आकाशवाणी केंद्रांनी आपापल्या क्षेत्रातील लोकांचे रुची वैविध्य हेरून त्यांना आवडणारे प्रकार परिश्रमपूर्वक सादर केले। लोकांचे त्याबद्दलचे येणारे अभिप्राय आकाशवाणीला प्रोत्साहन देणारे, आकाशवाणीच्या कार्यक्रमांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे, समाधान व्यक्त करणारे असे असायचे आणि त्यामुळं कार्यक्रमांचा स्तर दिवसेदिवस उंचावतच आहे। आकाशवाणी सांगली केंद्रानं श्रोत्यांना सुप्रभाती सनईच्या मंगलध्वनीनं जाग करून दिवसाची सुरुवात देववाणीतील ईशस्तवनानं करून, त्यानंतर संतांचे अनुभवाचे बोल अभंग रूपानं भक्तिगीतांच्या रूपानं लोकांना ऐकवले आहेत। वेगवेगळ्या देवतांची स्तवने वेगवेगळ्या कलाकारांच्या तोंडून सुंदर सुंदर स्वररचनाने नटवलेली ऐकून लोक संतुष्ट झालेले आहेत। संगीत सरिता, नाद संवेदना असे शास्त्रीय संगीताचे स्वरूप श्रोत्यांना समजावून सांगणारे कार्यक्रम लोकांच्या मोठ्या पसंतीस आले। तुका म्हणेसारखा कार्यक्रम अभंगांचे थोडक्यात विवरण करून सोप्या चाली सादर करून लोकांच्या भक्तिभावाला उंचावणारा अतिशय लोकप्रिय झाला, यात नवल नाही। या आणि अशा अनेक कार्यक्रमांनी समृद्ध प्रसारण ऐकून श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेली आकाशवाणी श्रोत्यांच्या भरभरून मिळणाऱ्या शुभेच्छांनी शताब्दीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। आकाशवाणीबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आकाशवाणीला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। निरंतर स्वर लहरी।
1: मी चिंतामणी सहस्रबुद्धे। आकाशवाणीचा वृत्त विभाग आणि आकाशवाणीच्या बातम्या ह्या नेहमीच लोकांना अतिशय विश्वासार्ह वाटत आलेले आहेत। गेली कित्येक वर्ष आकाशवाणीच्या बातम्या लोक अतिशय आवडीनं, आस्थेनं आणि विश्वासानं ऐकतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे। विशेषतः मराठी प्रादेशिक बातम्या, सकाळी 7 बातम्या असतील, संध्याकाळच्या 7 बातम्या आहेत किंवा राष्ट्रीय बातम्या, हिंदी, मराठी आणि इंग्रजी ह्या सुद्धा बातम्या लोक अतिशय आवडीनं ऐकतात। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ह्या बातम्यांमधली विश्वासार्हता हा तर महत्वाचा भाग आहेच। आकाशवाणीची बातमी चुकीची असणार नाही अशी लोकांची खात्री आहे। एवढंच नव्हे तर त्या बातम्या जर तुम्ही पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक सांस्कृतिक घडामोडींची माहिती दिलेली असती, काही राजकीय घडामोडी टाळतात असं म्हणत नाही मी, पण राजकीय घडामोडींबरोबर सांस्कृतिक घडामोडी

0: तर खेळांच्या बातम्या प्रामुख्याने असतात. अगदी परवा आता हिंद केसरी स्पर्धा झाली महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये, तर हिंद केसरीची निवड कुणाची झाली त्या स्पर्धेमध्ये ती बातमी आपल्याला सकाळी ऐकायला मिळते. सकाळची 7 ची वेळ ही अतिशय प्रसन्न असते आणि त्यावेळेला आकाशवाणीच्या बातम्या ऐकण्यामध्ये खरंच खूप एक विशेष असं रस असतो. पूर्वीच्या काळात म्हणजे जेव्हा क्रिकेटचे सामने वगैरे व्हायचे त्यावेळेला क्रिकेटच्या बातम्या म्हणजे क्रिकेट सामन्यांच्या बातम्या म्हणजे जो काळ मी स्वतः अगदी लहानपणी पाहिलेला होता तो सुनील गावस्कर असतील, त्यानंतर फरूख इंजिनियर सारखे खेळाडू खेळायचे, बिशन सिंग बेदी, प्रसन्न, आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये महेंद्र अमरनाथ आहेत, कपिल देव आहेत, आणि मग नंतरच्या पुन्हा मग सचिन तेंडुलकर वगैरे असे ह्यांचे सुद्धा सामन्यांच्या बातम्या ह्या आकाशवाणीवरती अतिशय व्यवस्थित दिल्या जायच्या, पद्धतशीर दिल्या जायच्या, प्रिसाईज म्हणजे छोट्या आकारात असायच्या परंतु अतिशय अचूक असायच्या. तर आकाशवाणीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यामध्ये त्या बातम्यांच्या मधली विश्वासार्हता ही सगळ्यात महत्वाची आहे. भडकपणा त्या बातम्यामध्ये नसतो आणि केवळ लोकांना काहीतरी भडक द्यायचं आहे किंवा लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं हा बातम्याचा उद्देश नाही आहे. तर जे जे आपणाशी ठावे ते लोकांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही जी मूळ संकल्पना आहे ही आकाशवाणीच्या बातम्यांच्या बाबतीत मला आढळलेली आहे. मला अनेक असे नेते माहीत आहेत म्हणजे जुन्या पिढीतले, आता अगदी नव्या पिढीतले सुद्धा अनेक लोक हे गाडीतून जाताना कारमधनं प्रवास करताना आकाशवाणीच्या बातम्या अगदी आवर्जून ऐकतात. सकाळी जर लवकर तुम्ही बाहेर पडलेला असाल तर सकाळी 7 वाजता बातम्या ऐकतात, संध्याकाळी परत घराकडे परत येत असताना 7 वाजताच्या बातम्या ऐकतात, मधल्या बातम्या दिल्लीच्या वरील बातम्या, तर दिल्लीच्या बातम्या सुद्धा आपल्याला संबंध राष्ट्रीय घडामोडी त्याच्यामध्ये करतात इंग्रजी किंवा हिंदी बातम्यातून. माझ्या आठवणीप्रमाणे मला माहित आहे त्याप्रमाणे लोकनेते वसंतरावदादा पाटील, पद्मभूषण वसंतरावदादा पाटील हे सकाळी 7 आणि संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या मराठीतल्या हे कधीही चुकवायचे नाहीत कधीही. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे एका राजकीय प्रसंगामध्ये ते सांगलीमध्ये येत असतानाच त्यांनी बातमी रेल्वेतच ऐकली महालक्ष्मीमध्ये, आणि ती ऐकल्यानंतर ते तातडीनं त्यांना काही निर्णय घ्यायचे होते म्हणून ते मुंबईला लगेच रवाना झालेले होते अशी माझी एक आठवण आहे. तर अशा ह्या आकाशवाणीच्या बातम्या ह्या खरोखरच उत्कृष्ट असतात, चांगल्या पद्धतीनं सांगितल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बातम्यांमधलं प्रबोधन असतं, काही माहिती असती, केवळ रंजन करणं एवढा सुद्धा त्यातला उद्देश नसतो. आणि बातम्यांच्या आधी आणि नंतर सुद्धा अनेक काही चांगले कार्यक्रम त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे बातमी संपली की लगेच पुढचा कार्यक्रम सुरू होतो. आता उदाहरणार्थ दिलखुलास सारखा कार्यक्रम आहे आकाशवाणीवरती, तो लगेच आपल्याला ऐकायला येतो, त्याच्यामध्ये मुलाखती आता परवाच आत्ताच चालू होता म्हणजे 1-2 दिवसापूर्वी. सायबर गुन्हेगारीवरती कसं तुम्ही मात करू शकता, सायबर गुन्हेगारी कशी रोखू शकता याबद्दल सायबर विभागातले जे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांची मुलाखत दिलखुलासमध्ये होती आणि त्याच्या आधी बातम्या. तर अशी आकाशवाणीची ही वृत्त विभागाची अतिशय विश्वासार्हता आहे आणि प्रबोधनाची त्यांची जबाबदारी ते अतिशय आजही गेली कित्येक वर्ष पूर्ण जबाबदारीचं पार पाडतायत. आकाशवाणी पुणे किंवा आकाशवाणी दिल्ली तिथून अमुक मी बोलतोय वगैरे असे शब्द अजून सुद्धा अनेकांच्या कानामध्ये कायमचे राहिलेले आहेत. धन्यवाद.
1: निरंतर स्वर लहरी आकाशवाणीच्या 90वीनिमित्त सुप्रसिद्ध गायक पंडित विनोद डिग्रजकर यांचं मनोगत आपण ऐकूयात.
2: सर्वप्रथम आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त मी लाख लाख शुभेच्छा देतो. आमच्या लहानपणी उपलब्ध असलेल्या करमणुकीच्या साधनांमध्ये आकाशवाणीचे स्थान फार मोठे आहे. ते त्या काळी शास्त्रीय सुगम नाट्य भक्ती संगीत केवळ याच माध्यमातून ऐकले जात असे. माझा आकाशवाणीचा साधारणपणे 1977 पासूनचा संबंध. यावर्षी आकाशवाणी संगीत स्पर्धेत अखिल भारतीय पातळीवर मी प्रथम आलो होतो. त्यानंतर 87-88 सालापासून आकाशवाणी सांगली केंद्रावरून मी नियमितपणे गात आहे. यामध्ये शास्त्रीय व सुगम संगीतांचा अंतर्भाव आहे. 1992 साली आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी गायल्याचे मला आठवते. आकाशवाणीने श्रोत्यांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे आणि ते करतही आहे. संगीतातील दिग्गज कलाकार अगदी रविशंकरजी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित गजानन भाऊ जोशी यांच्यासारखे कलाकार आकाशवाणीच्या सेवेत होते. त्याचप्रमाणे पु ल देशपांडे, बाबा बोरकर, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारखे साहित्यिक आकाशवाणीमध्ये कार्यरत होते. आकाशवाणीने अनेक कलाकारांना व साहित्यिकांना रोजीरोटी दिली

0: पडले तरी वावगे ठरणार नाही। आकाशवाणीकडील जुन्या रेकॉर्डचा फार मोठा संग्रह उपलब्ध आहे। या माध्यमातून आकाशवाणी श्रोत्यांची सांस्कृतिक भूक भागवत आहे। असो वर्धापन दिनानिमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद।
1: निरंतर स्वर लहरी। आकाशवाणीच्या नवोदिनिमित्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक वैजनाथ महाजन यांचं मनोगत आपण ऐकूयात।
2: आकाशवाणीने 90 पार करून आपला पुढचा प्रवास सुरू केलेला आहे याचा त्यांच्या प्रत्येक श्रोत्याला आनंद तर होईलच, पण त्याबरोबर अभिमानही वाटेल। कारण आकाशवाणी ही संस्कृतीशी जेवढी मिळून मिसळून गेलेली आहे तेवढे अन्य कोणतेही माध्यम मिळून गेलेले आहे असे वाटत नाही। अगदी मराठीचाच विचार करायचा झाला तर गदी माडगुळकरांचे गीत रामायण, अनेक उत्तमोत्तम कथांचे वाचन, असंख्य श्रुतिका, हे सगळं तर आकाशवाणी देते आणि देत राहीलच, पण त्याचबरोबर आकाशवाणीत काम करणारी मंडळी ही त्याच टोलामोलाची होती। दोन नावं लगेच आठवतात, ती म्हणजे व्यंकटेश माडगुळकर आणि ज्योत्स्ना देवधर, यांच्यानंतर रवींद्र पिंगे, असे अनेक साहित्यिक आकाशवाणीशी जोडले गेल्यामुळे त्यांनी आपल्या योगदानातून आकाशवाणी कमालीची श्रोत्रिय केली। यामुळं माध्यमांच्या मांदी अडीत आज जरी फार मोठा आपल्याला गजब दिसत असला तरी आकाशवाणी वर्धिष्णूच होत राहील याबद्दल माझ्या मनात संदेह नाही। कारण खेडोपाडी आजही लोक अगत्याने आकाशवाणीच्या बातम्या, आकाशवाणीची गाणी ऐकत असतात। मला आठवतं ते असं आहे की शरद चव्हाणांच्या प्रादेशिक बातम्या ह्या ऐकण्याकरता त्या काळातील सर्वच मंडळी उत्सुक असेल, कारण त्यांची सांगण्याची पद्धत, बातमी देण्याची पद्धत ही प्रत्येकाला स्वतःची वाटत होती। इतकं उत्तम काम झालं। गीत रामायणामुळं एक नवा इतिहास आकाशवाणीत घडला। सुधीर फडकेंच्या सारखा संगीतकार आणि त्यानं बांधलेल्या चाली, त्यामुळे स्वर आणि सूर याचा अपूर्व मिलाप गदी माडगुळकरांच्या गीत रामायणातून आकाशवाणीनं तुम्हा आम्हाला दिलेला आहे, हे फार महत्वाचं आहे। त्याचबरोबर असंख्य नव्या जुन्या कलावंतांना संधी देण्याकरता आकाशवाणी नेहमीच पुढाकार घेत आलेली आहे। ज्या काळात कोणतीही करमणुकीची, सांस्कृतिक प्रबोधनाची माध्यम नव्हती, त्या काळात आकाशवाणीनं बजावलेली ही कामगिरी प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेली आहे। त्यामुळे आकाशवाणीला आजही धन्यवाद द्याव्याशा वाटतात आणि तिच्या पुढील प्रवासासाठी तिला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात।
1: निरंतर स्वर लहरी।
3: नमस्कार, मी व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर, राहणार सांगली, रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर आहे। सांगली जिल्हा सैनिक कल्याण समितीचा मी उपाध्यक्ष आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक कल्याण समिती असते, कलेक्टर त्याचे अध्यक्ष असतात आणि एक रिटायर्ड व्हेटरन एअरफोर्स आर्मी नेव्ही ऑफिसर त्या जिल्ह्यातला उपाध्यक्ष असतो। सांगलीमध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये मला आज अभिमान वाटतो सांगताना की 90 पूर्ण झालेलं हे ऑल इंडिया रेडिओ किती महत्वाची देशसेवा करत आहे। देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाने बॉर्डरवर यायलाच पाहिजे किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्स जॉईन करायला पाहिजे असं नाही। ऑल इंडिया रेडिओनी 90 जी सर्व्हिस दिलेली आहे देशाला, विविधता में एकता आपण म्हणतो, आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑल इंडिया रेडिओ आहे। 90 पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो, कौतुक करतो, आणि कितीतरी पिढ्यांनी आपलं डेडिकेशननी, कमिटमेंटनी हे काम केलेलं आहे। इतकं मोठं जाळं ऑल इंडिया रेडिओचं भारतभर आहे आणि बाहेर परदेशात देखील लोकांना ऐकायला मिळतं, आणि डिजिटल वातावरणामध्ये इतके न्यूज टी व्ही चॅनल्स वगैरे येतात, पण त्यामध्ये एक स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं सोपं नाही आहे। कॉम्पिटिशन आहे, पण विविधता में एकता हे जे भारताचं आपलं नारा आहे किंवा आपली स्पेशालिटी आहे, त्याचं उत्तम उदाहरण मला सांगावं असं वाटतं म्हणजे ऑल इंडिया रेडिओ आहे। किती व्हरायटी

0: डायवर्सिटी ऑफ कल्चर्स आणि विविधता, म्हणजे एन्फोटेनमेंट आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर एंटरटेनमेंट आहे, नवीन नवीन प्रत्येक क्षेत्रामधल्या स्पेशलिस्ट लोकांचं इंटरव्ह्यू घेतो आपण, त्यांच्याकडून माहिती देतो आणि हे फार महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे आरोग्यावर तुमचे प्रोग्राम्स आहेत, फौजीभाई यांचा प्रोग्राम मला आठवत, मी शाळेत असताना फौजीभाई यांचा प्रोग्राम ऐकायला मला आवडायचा. वडील माझे फ्रीडम फायटर होते, ते देशसेवा किंवा देशभक्ती ते वडिलोपार्जित संपत्तीमध्येच माझ्याकडे आलेलं आहे. 1984 मी लेहला पहिली पोस्टिंग होती, त्यावेळेचा अनुभव कथित करतो की मी पायलट असं होतो आणि माझ्या रूममध्ये एक छोटासा फिलिप्स रेडिओ होता. एक दिवस संध्याकाळी मी आलो आणि रेडिओ चॅनल्स ब्राउज करत होतो, तर एका चॅनलवर मला मराठी बातम्या ऐकायला मिळाल्या. वय माझं काहीतरी 21 वर्ष होतं त्यावेळी. आय वॉज एक्सायटेड की लेहमध्ये मला मराठी बातम्या ऐकता येत आहेत. आणि मग ऑफिसर मेसमध्ये आम्ही गेल्यानंतर जेव्हा बाकीच्या ऑफिसर्सशी डिस्कशन झालं तेव्हा ते सगळे माझ्या रूममध्ये आले आणि वी ट्राय टू लिसन टू मराठी बातम्या. सांगण्याचा उद्देश काय की प्रत्येक एजच्या माणसासाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, वृद्ध लोकांसाठी हे काहीतरी कार्यक्रम घेण्यासारखं आहे आणि त्यामध्ये नाविन्य असतं. मी म्हणतो की इतकं नाविन्य इतक्या वर्षी कन्सिस्टंटली ठेवणं हे फार चॅलेंजिंग जॉब आहे. आणि प्रत्येक स्टाफ, ऑल इंडिया रेडिओ सांगली असेल किंवा एन्टायर विविध भारती देशातला आहे, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. 90 वर्ष कन्सिस्टंटली तुम्ही करता. भारतीय रेल्वेचं नेटवर्क आपण म्हणतो इतकं मोठं सगळ्या जगामध्ये मोठं आहे, ऑल इंडिया रेडिओचं नेटवर्क देखील एवढंच चॅलेंजिंग आणि कन्सिस्टंटली मेंटेन करतो आहे आपण. आणि त्यामध्ये कितीतरी पिढ्या त्यातून त्यांनी डेडिकेशन दिलेलं आहे, त्या सगळ्या निवृत्त झालेल्या स्टाफचं, आत्ता सर्व्हिंग स्टाफचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि 100 वर्ष पूर्ण होतीलच, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये, परंतु तुमच्या भावी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच काम करत राहा, ही देशसेवा तुमच्याकडून घडते हे एक कौतुकाची गोष्ट आहे. आणि असंच घडत राहो, देश प्रथम याच उद्देशानं तुम्ही काम करता, आम्ही त्याच उद्देशानं काम करतो. फक्त आमच्या हातात बंदूक असते आणि तुमच्या तुमच्या वाणीमध्ये जादू असते आणि त्यामुळं आपण सगळे मिळून देशाला प्रथम या उद्देशानं काम करत राहूया. आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भावी वाटचाल तुमची यशस्वी हो आणि क्रिएटिव्हिटी घडत राहो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद.
1: निरंतर स्वर लहरी.
2: नमस्कार, मी ओंकार थोरात. कोल्हापूर इथल्या एका खाजगी FM वाहिनीमध्ये मी RJ आणि असोसिएट प्रोग्रॅमिंग डिरेक्टर म्हणून काम करतो. रेडिओ क्षेत्रामध्ये जवळजवळ 20-21 वर्ष मी आहे आणि साधारण 2007 खाजगी FM वाहिनीमध्ये मी काम करतो आहे. या सगळ्याची सुरुवात ही सांगली आकाशवाणीमध्ये झाली आणि हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आहे, कारण याच ठिकाणी मला रेडिओचं एक प्रकारे बाळकडू मिळालं. खूप चांगल्या चांगल्या नावाजलेल्या निवेदकांकडून आणि प्रोग्रॅमिंग विभागातल्या अनेकांकडून मला रेडिओचे धडे मिळाले. रेडिओ म्हणजे काय, रेडिओ कसा वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतो, एक माध्यम म्हणून याचं काय बलस्थान आहे आणि आपण स्वतःला या क्षेत्रामध्ये रेडिओमध्ये कसं आजमावू शकतो याबद्दलच्या अनेक गोष्टी समजल्या. मी असं नेहमी म्हणतो की सांगली आकाशवाणीनं माझ्या डोक्यात एक सेन्सर बसवला की ज्यामुळं रेडिओत काम करताना ही मर्यादा ओलांडायची नाही हे मला कायम माहिती होतं, मनाशी मी ठाम होतो त्याच्याबद्दल. त्यामुळं RJ-च्या माध्यमातून रेडिओवरचं निवेदन असो किंवा मग एखादा प्रोग्रॅम आयोजित करणं असो किंवा मग ऑनग्राऊंड जाऊन एखादी ॲक्टिव्हिटी करणं असो, प्रत्येक वेळी सांगली आकाशवाणीने दिलेला तो सेन्सर जागा असायचा. त्यामुळं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याच्याबद्दलच्या जे काही विचारांच्या शक्यता आहेत त्या स्पष्ट होत्या माझ्यासाठी आणि हे सगळं त्या सांगली आकाशवाणीच्या प्रांगणामध्ये मला मिळालेलं आहे. तिथं मला बनगरवाडीसारखी कादंबरी वाचता आली. विचार करा ना, मी अगदी नवखा होतो, खूप साऱ्या गोष्टींचा न्यूनगंड होता, पण त्यातून बाहेर येऊन एक वेगळ्या आत्मविश्वासानं मी ती कादंबरी वाचली. तर त्या अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये मला तिथल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी मदत केली, शिकवलं, मार्गदर्शन केलं. त्याच्या बळावर मी पुढंसुद्धा अभिवाचनाची माझी रुची जोपासू शकलो आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मी मराठी साहित्यातल्या निवडक भागांचं अभिवाचन केलं. त्या प्रत्येक वेळी ही बनगरवाडी माझ्यासोबत होती असं

0: मला वाटतं. मला अजून आठवतं की चित्रा हंसनाळकर या ज्येष्ठ निवेदिका होत्या आणि त्यांच्यासोबत मी पत्रांचा कार्यक्रम असायचा, ताई दादा एकत्र येऊन श्रोत्यांच्या प्रतिक्रिया वाचायचे, तर तो कार्यक्रम केला होता. आणि सये साजणी हा जो महिलांचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांनी मला त्यांच्यासोबत बोलायला बसवलेलं होतं. तर त्या दोन कार्यक्रमांमधून मला को जॉकिंग काय असतं, त्यात काय मजा येते आणि आपण काय करू शकतो हे सगळं प्रत्ययाला आलं. को जॉकिंग हा शब्द पुढं कळला, पण दोन लोक एकत्र येऊन रेडिओवर बोलतात त्याची काय मजा असते ते सगळं मला त्यावेळी कळलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषेचा वापर. आपल्याला प्रमाण भाषा, बोलीभाषा असा भेद माहिती असतो, पण ती प्रत्यक्ष वापरताना आणि विशेषतः रेडिओवरून बोलताना कशा पद्धतीनं त्याचं भान ठेवलं पाहिजे हे सुद्धा मला सांगली आकाशवाणीमध्येच समजलं. आणि आता शेवटी एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की सांगली आकाशवाणीचं आणि माझं नातं किती दृढ आहे, किती जवळचे हे लक्षात येईल. थोडं गमतीचं वाटेल. अजूनही मला, मी सांगली आकाशवाणीच्या त्या स्टुडिओमध्ये बसलो आहे आणि मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे असं म्हणतो आहे असं स्वप्न पडतं. अजूनही मला माझी पहिली ड्युटी आहे, सकाळची ड्युटी आहे आणि पटकन गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे असं स्वप्न पडतं. त्यामुळं सांगली आकाशवाणीशी असलेले हे ऋणानुबंध कायम राहतील आणि मी या संस्थेचा कायमच कृतज्ञ राहीन. सांगली आकाशवाणीसह आकाशवाणी या संस्थेच्या पुढच्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला माझ्या अनंत सदिच्छा. धन्यवाद. निरंतर स्वर लहरी.
1: नमस्कार, मी संप्रदा शकुंतला दत्तात्रय बिडकर, जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सांगली येथे कार्यरत आहे. माझ्या शासकीय अधिकारी पदाच्या वाटचालीत आकाशवाणी सांगली केंद्राच्या अनेक कार्यक्रमांचा लाभ मला झाला आहे हे मी आवर्जून नमूद करते. मी लहानपणापासूनच आकाशवाणी ऐकत आली आहे. 5:50 आकाशवाणीची धून ऐकून लहानाची मी मोठी झालेली आहे. आकाशवाणी सांगली केंद्राच्या दत्ता सरदेशमुख, चित्रा हंचनाळकर, संजय पाटील यांच्यासह दिवंगत प्रकाश गडदे, नीना मेस्त्री नाईक, वामन काळे अशा अनेक निवेदकांचा आवाज आजही माझ्या कानात गुंजत आहे. या आवाजाच्या माध्यमातून आकाशवाणीशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालंय. प्रभातीचे रंग, माझं घर माझं शेत, युवावाणी, क्रीडांगण, वनिता मंडळ, परिसर, आरोग्य दीपिका, हॅलो आपकी पसंद, आपली आवड असे अनेक कार्यक्रम ग्रामीण भागात आजही आवडीने ऐकले जातात. आकाशवाणीच्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजनासह माहितीही दिली जाते. याबरोबरच स्थानिक ग्रामीण कलाकारांसाठीही आकाशवाणी हे कला सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. पारंपरिक संगीत आणि लोकसंगीत हे आकाशवाणीवरच ऐकायला मिळतात. आकाशवाणी सांगली केंद्राच्या लायब्ररीमध्ये आजही अनेक दुर्मिळ ध्वनिपीती जपून ठेवल्या आहेत. या केंद्राशी आपले हे नाते श्रोता वर्ग आजही पत्रांच्या माध्यमातून तसेच कानानुरूप मेलद्वारे व्यक्त करतात. महाराष्ट्र शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयही आकाशवाणीची मदत घेते. महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी यांच्या माहितीपर मुलाखती रोज सकाळी प्रसारित होत असतात. यातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवल्या जातात. याबरोबरच वेळप्रसंगी जिल्हा प्रशासनाचे अनेक महत्त्वाचे संदेश श्रोत्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. आकाशवाणीने आज 90व्या वर्षात पदार्पण केले आहे. हा प्रवास कित्येक पिढ्यांचे मनोरंजन करणारा आणि त्यांना समृद्ध करणारा असाच आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याप्रमाणे आकाशवाणीने आपली वाटचाल यापुढेही कायम ठेवावी यासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.

निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

मध्यम लहरी 239° आठ एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. ऐकूया श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत.

पसंत या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सर्वांना शुभांगीचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे ऐतराज या चित्रपटातील. गीताला स्वर आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा, संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं आणि रचना आहे समीर यांची. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजपेंटर राजाराम गायकवाड तेरवाड तालुका शिरोळ इथून, आदिती अभि मंजुळा अजय राधाकृष्णा बिरंगे कसबाबावडा कोल्हापूर इथून, सौ सुशीला विलास दावणे कागल इथून, सुभाष मिंचे शिरडूनहून, श्रीनिवास कांबळे येड्राव इथून, सचिन किल्लेदार भडगाव इथून, शशिकांत पाटील हे आमचे श्रोते आहेत कुरुंदवाडचे, संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एस पी म्हैसाळकर हे आमचे श्रोते आहेत विद्यानगर कवठे मंकाळी इथून, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ

इथून आमचे श्रोते आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून आमचे श्रोते आहेत कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगावचे हे आमचे श्रोते आहेत. मुक्काम जळगाव, सोमनाथ तालुका, जिल्हा जालना इथून आमचे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद इथून, वैभव गौरव लोखंडे, भाऊसिंगपुरा औरंगाबाद इथून, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळेकर, वाकुंणी तालुका बदनापूर इथून आमचे हे श्रोते आहेत. अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण कांबळे, एडी कांबळे यळगुडहून, रेवण अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर इथून, तुषार प्रसिक, एकता मेघना, उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, अरुण कांबळे, अरुण यळगुडकर चंदूर इथून आमचे श्रोते आहेत. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. चला तर मग श्रोते हो, आमच्या या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आहे ऐतराज या चित्रपटातील.

अलका याज्ञिक यांनी गायलेलं ऐतराज या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम आपकी पसंद. चला तर मग बघूया आमच्या यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते कोण आहेत. आमचे श्रोते आहेत प्रसेनजीत धेंडे, श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक अमिता लोंढे, रिया अमृता कांबळे, रितिशा आशिष धेंडे, अतुल धेंडे, अभिदीप धेंडे, अथर्व धेंडे, पल्लवी धेंडे, आरती धेंडे, दादासाहेब धेंडे, शुभांगी धेंडे, सुनंदा कांबळे, अजय कांबळे, अभिराज, श्रद्धा कांबळे, समस्त धेंडे परिवार, मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली इथून आमचे हे श्रोते आहेत. वरुड जवळका इथून आमचे श्रोते आहेत महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण, तालुका मालेगाव, जिल्हा माफ करा तालुका मालेगाव इथून आमचे श्रोते आहेत दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. सेनापती कापशीहून आमचे श्रोते आहेत ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण. जांभरून तालुका अर्धापूर इथून आमचे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर. आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय मन या चित्रपटातील गीत. गीताला स्वर आहे

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा. संगीत आहे संजीव दर्शन यांचं आणि रचना आहे समीर यांची. चला तर मग ऐकूया आमच्या या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे मन या चित्रपटातील छानसं गीत.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात कार्यक्रम आपकी पसंत. श्रोते

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील. गीताला आवाज आहे एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांचा. संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि रचना आहे समीर यांची. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत चांदनी चौक सांगली इथून सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग इथून, रोहिणी पाटील, मेघा पाटील आणि संजना हे श्रोते आहेत तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली इथून. मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम वरून आमचे श्रोते आहेत रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे हे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन इथून. चितलवाडी तालुका तेल्हाराचे आमचे श्रोते आहेत अमोल इंगळे, अर्चना इंगळे, सर्वेश इंगळे, आरव इंगळे, रणवीर आणि अधिरा समस्त इंगळे परिवार चितलवाडी

पवार, श्रीकांत, एकनाथ काळे हे आमचे श्रोते आहेत मुकाम पोस्ट गोवर्धनीतून. चितलवाडी तालुका तेल्हाराचे आमचे श्रोते आहेत अमोल इंगळे, अर्चना इंगळे, सर्वेश इंगळे, आरव इंगळे, रणवीर आणि अधीरा, समस्त इंगळे परिवार चितलवाडी इथून. पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून आमचे श्रोते आहेत राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे हे सर्व आमचे श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगरहून. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर इथून आमचे श्रोते आहेत नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रेमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे आणि राहुल डोंगर दिवे. डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून आमचे श्रोते आहेत राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. चला तर मग रसिक हो, आमच्या या सर्व रसिकांच्या आवडीचं हे गीत आहे साजन या चित्रपटातील.

एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं साजन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो आपकी पसंद या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं गोलमाल या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं आणि रचना आहे गुलजार यांची. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुकाम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून बंडोपंत शहा गुरुजी हे आमचे श्रोते आहेत सांगली इथून, एअरपोर्ट रोड वंदनानगर इंदूर इथून आमचे श्रोते आहेत कुमारी वंदना मराठा, कुमारी देविका चौधरी, गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजना मराठा, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, ललिता नारायण खर्चे, गांधी चौक रोपड पंजाब इथून आमचे श्रोते आहेत हरदेव मिका, बलविंदर बिरग, जयतेक बिग बिरग, मिका बिरग हे आमचे श्रोते आहेत गांधी चौक पंजाब इथून. चला तर मग या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचं हे अंतिम गीत आहे गोलमाल या चित्रपटातील.

किशोर कुमार यांनी गायलेलं गोलमाल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. बऱ्याच श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा आजचा आपकी पसंद हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या आवडीच्या गीतांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोतच. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 10:31 झाली आहेत. वेळ आहे नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकण्याची. चला तर मग या कार्यक्रमात आता आपण ऐकूया हुसेन बख्श यांनी गायलेला राग रागेश्वरी.

हुसेन बख्श यांनी गायलेला राग रागेश्वरी आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजतात. सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतील बातम्या आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.